या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली। असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत। आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा। थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा। हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे। सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे। हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा। त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं। अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात, त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो। संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडसं, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते। नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते, तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते। अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते। देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो। ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा। शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी। श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा। अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया बुधवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया रामानंद यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका, तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज बुधवार, श्रावण कृष्ण षष्ठी अर्थात 2 सप्टेंबर 2026। आजचं नक्षत्र आहे भरणी नक्षत्र।

आज बुधपूजनाचा दिवस आहे। कोल्हापूर इथल्या श्री ज्ञानेश्वर काटकर महाराजांची आज पुण्यतिथी आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। वेदकाळात, उपनिषद काळात आणि सूत्र काळात देखील ब्रह्मचार्याला गुरुग्रही राहून विद्या संपादन करावी लागे। समिधा आणणं, अग्नीला हवन करणं, गुरुगृही पडली ती कामं करणे, भिक्षा मागणे आणि संयत रीतीने राहून विद्यार्जन करणे ही त्याचे कर्तव्य असत। सदैव गुरुच्या सान्निध्यात असल्यामुळे त्याचं धार्मिक आणि नैतिक शिक्षण उत्कृष्टपणे होत असे। विद्यार्थ्याला शिक्षण शुल्क द्यावं लागत नसे, पण विद्याभ्यास संपल्यावर तो आपल्या शक्तीप्रमाणे गुरुदक्षिणा देई। गुरु विद्यार्थ्यावर पुत्रवत प्रेम करी। माता पित्याप्रमाणेच गुरुलाही देव मानण्याचा त्याला उपदेश केला जात असे। गुरुही त्याला प्रांजलपणे सांगत असत की तू आमच्या सुचरिताचंच अनुकरण कर, दुष्कृत्याचं करू नको। एकंदरीत गुरु शिष्यांचे संबंध हे सलोख्याचे असत। विद्यार्थी घेताना तो सद्वर्तनी, दक्ष, इंद्रिय निग्रही, विनीत आहे हे पाहिलं जात असे। अध्यापनाचे विषय विविध असत। वेदाध्ययनाला अर्थातच प्राधान्य असे। ब्राह्मण विद्यार्थी वयाच्या 8 ते 48 वर्षापर्यंत 1 ते 4 वेदांचं अध्ययन करीत असत। काही तर नैष्ठिक ब्रह्मचारी राहून आपलं सर्व आयुष्य अध्ययनात घालवीत। क्षत्रिय आणि वैश्य अर्थातच फार वेदाभ्यास करीत नसत। क्षत्रियांना युद्धशास्त्राचं आणि प्रशासनाचं, तर वैश्यांना कृषी, पशुपालन आणि वाणिज्य यांचं शिक्षण योग्य गुरूंकडून मिळत असे। तत्कालीन अध्यापनाच्या विविध विषयांची यादी छांदोग्य उपनिषदात आलेली आहे। त्यापैकी काहींचं निश्चित स्वरूप आता समजत नाही, तथापि मुख्य विषयांमध्ये वेद, इतिहास, पुराण, ब्रह्मविद्या, व्याकरण, पित्र्य म्हणजे श्राद्ध कल्प, राशी म्हणजे गणित, निधी म्हणजे कालज्ञान, तर्कशास्त्र, एकायन म्हणजे नीतीशास्त्र, देवविद्या, भूतविद्या, नक्षत्रविद्या म्हणजे ज्योतिष, सर्पविद्या, देवजनविद्या म्हणजे नृत्य, गीतकला इत्यादी विषय असत।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा.

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत श्रीधर फडके आणि स्वर सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 2 सप्टेंबर. नामात राहणं म्हणजेच मरणातीत होणं. मुलगा आजारी पडला तर माणूस देवाला नवस करून त्याला जगवायचा प्रयत्न करू लागतो. जगला तर देवाला अर्पण करीन म्हणतो. अर्पण करणार म्हणजे आपलेपणा सोडणार. मग तो आज मरण पावला तरी कुठे बिघडलं? मुलगा जगावा असं वाटतं ते आमच्या सुखाकरिताच. एक दिवस हा जाणारच हे ज्याला खरं पटलं तो नाही देवाजवळ असं मागणार. जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटावं हे मागून घेण्यापेक्षा मरण चुकवावं हे म्हणणं किती वाईट आहे. खरा भक्त तोच की ज्याला संताजवळ किंवा देवाजवळ काय मागावं हे बरोबर समजतं. मरणाला जे कारण झाले ते चुकवावे. मरण येणार हे नक्की ठरलेलंच आहे. मग ते चांगलं यावं असं नाही का वाटू? ज्यानंतर पुन्हा जन्म नाही ते चांगलं मरण. जो मरतो त्याचा आपण शोक करतो. देव आज लोपला असं म्हणतो. ते आपल्या स्वार्थापोटीच. स्वतःला विसरणं, मी कोण हे न जाणणं हे मेल्याप्रमाणेच आहे. याकरता आलेली संधी वाया जाऊ देऊ नये. बुद्धी जोवर स्थिर आहे तोवर कार्य साधून घ्यावं. आजची बुद्धी उद्याला टिकत नाही असं आपलं चाललं आहे. संकल्प विकल्पांनी आपण बेजार होतो तेव्हा ज्या वासनेत आपला जन्म होतो ती वासनाच भगवंताच्या नामाने मारून टाकावी. नामात राहणं म्हणजेच वासना मारणं, म्हणजेच मरणातीत होणं. भगवंताचं होऊन राहणं हाच मरण टाळण्याचा खरा उपाय आहे. काळाचाही जो काळ, त्याला ओळखल्यावर मरणाची भीती कसली? ज्ञानी नाही मरणाची काळजी करत. नुसतं जिवंत राहणं हे काही खरं नव्हे. जगणं हे काहीतरी हेतूसाठी, ध्येयासाठी असावं. जगून भगवंताच्या अनुसंधानात राहावं. भाग्याचा दिवस तोच की ज्या दिवशी नामस्मरणामध्ये देहाचा अंत झाला. वास्तविक आम्ही दररोज जगतो आणि मरतो. एकदा निजला आणि पुन्हा जागा नाही झाला की तेच मरण. झोप हे एक प्रकारचं मरणच आहे. एवढ्याकरता झोपी जाताना नामस्मरण करीत करीत झोपी जावं, म्हणजे उठतानाही नामस्मरणातच जाग येईल. पण झोपेच्या वेळी नाम येण्यासाठी त्याचा अगोदर अभ्यास करणं जरूर आहे. जागृतीत अभ्यास केला नाही तर झोपेच्या वेळी दुसरेच विचार येतील. नामस्मरण बाजूलाच राहील आणि भलत्याच विचारात पटकन झोप लागून जाईल. सदोदित नामस्मरण केलं नाही तर ते अंतकाळी कसं येईल? अभ्यास अगोदर केला नाही तर परीक्षेच्या वेळी तो कसा येईल? तेव्हा नामस्मरणाच्या अभ्यासाला आजपासूनच सुरुवात करूया. आपुले मरण पाहिले म्या डोळा, म्हणजे माझ्या देखत वासना संपूर्ण क्षीण झाली हा अनुभव घेणे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोते हो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. पारंपरिक संगीत रचनेतलं हे भारूड गायलं आहे शाहीर साबळे आणि सहकारी यांनी.
2: सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा हा डोंगर, आडवा हा डोंगर.

0: काम क्रोध विंचू चावला
1: अरे अरे
0: तम घाम अंगाशी आला
1: महाराज
0: त्याने माझा प्राण चालिला अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला देवा रे देवा आता काय मी करू अरे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो मनुष्य इंगळी अति दारुण
1: हा हा म्हणजे अति दारुण
0: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध नाही दारुण म्हणजे भयंकर
1: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का
0: अभ्यंकरचाही संबंध नाही अभ्यंकर नव्हे भयंकर म्हणजे अति भयंकर
1: अति भयंकर म्हणजे
0: खूप भयंकर
1: आणि खूप भयंकर म्हणजे
0: मांदळ भयंकर
1: आणि मांदळ भयंकर म्हणजे
0: तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर
1: बापरे
0: मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं
1: तिनं म्हणजे त्या खायच्या इथल्या गंगीनं
0: हे गंगीचा इथं काय संबंध
1: मग त्या रंगीनं
0: कोणाचाही संबंध आहे तिनं म्हणजे त्या इंगळीनं
1: त्या इंगळीनं महाराज इंगळी म्हणजे
0: मोठा विंचू
1: मोठा विंचू अंदाजे केवढा
0: तुझ्या एवढा मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला महाराज देवा रे देवा आता काय मी करू आता कुठं मी जाऊ अरे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो या विंचवाला उतारा
1: उतारा गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री
0: असला उतारा चालत नाही
1: मग एक गरम गरम पावशेर
0: काय ते
1: दूध दूध
0: असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा
1: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा
0: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं तमोगुण म्हणजे काय तमोगुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा
1: मी मारतो पिन
0: या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा आणि विंचू इंगळी उतरे झर झरा अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला
1: महाराज
0: सत्य उतार्या येऊन
1: आला का
0: सत्य उतार्या येऊन अवघा सारीला तमोगुण
1: बर झालं
0: किंचित राहिली फुणफुण
1: अजून राहिले
0: शांत केली जनार्दने पुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय।
2: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना संगीत आशिष केसकर आणि स्वर आनंद भाटे यांचा।

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर यांच्या स्वरात ऐकूयात संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत दत्ताराम गाडेकर.

श्रोते हो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। सातारा शहरात नानाबुवा तांदूळवाडकर नावाचे भजनामध्ये सदैव दंग असणारे वारकरी होते। ते अतिशय प्रेमळ स्वभावाचे होते। श्री दत्तावतारी स्वामी समर्थांची कीर्ती त्यांच्या कानावर गेली आणि त्यांच्या मनात आलं की स्वामी समर्थांचं आपण दर्शन घ्यायचं। साताऱ्याहून निघून एक दिवस ते अक्कलकोटला आले, तेव्हा स्वामी चोळाप्पाच्या घरी मुक्कामाला होते। बुवा चोळाप्पाच्या घरी गेले आणि त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला। स्वामींची तेजस्वी कांती आणि अद्भुत दिव्य तेज पाहून बुवा एकदम आनंदित झाले। त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। स्वामींना कितीही डोळे भरून पाहिलं तरी चित्ताचं समाधान होतच नाही हा नवा अनुभव त्यांना आला। बुवांच्या मनात आलं की स्वामींपुढे भजनं म्हणावीत, परंतु बुवांना वाटलं की स्वामींना भजन ऐकायला आवडेल का, ते भजनाला बसतील का। म्हणून स्वामींना नमस्कार करून बुवा गणपतराव जोशींच्या बिराडी मुक्कामाला गेले। रात्र पडल्यावर स्वामी अचानक जोशी बुवांकडे आले। रात्री सुद्धा स्वामींच्या आगमनाने लख प्रकाश पडला। बुवांच्या लक्षात आलं की स्वामी त्यांच्या मनातला विचार ओळखूनच आले आहेत। बुवांनी वीणा सज्ज केली, मृदुंगावर थाप पडली। बुवांनी अप्रतिम आवाजात भजन म्हणायला सुरुवात केली। बुवांचा सूर लागला होता, स्वामी भजन ऐकत होते। इतक्यात बुवांचा स्वर थांबला आणि ते घटकाभर स्वामींकडे पाहतच राहिले। लोकांना काहीच कळेना। बुवा काही वेळाने भानावर आले आणि त्यांनी भजनं पूर्ण केली। तेव्हा गणपतराव जोशी यांनी बुवांना विचारलं की बुवा, भजन चालू असताना तुम्ही घटकाभर थांबलात आणि स्वामींकडे पाहतच राहिलात, कृपा करून काय घडलं ते सांगाल का। बुवा म्हणाले, स्वामी भजन ऐकण्यात तल्लीन झाले होते, परंतु स्वामींनी मला अचानक पंढरीच्या विठोबाचं दर्शन दिलं। ते रूप पाहून मी भान हरपून त्या सावळ्या विठ्ठलाकडे पाहतच राहिलो। बुवांचं बोलणं ऐकून सर्व भक्तजन आनंदाने बेभान झाले आणि सर्वांनी बुवांना उचलून घेतलं, कारण प्रत्यक्ष दत्तावतारी स्वामींनी बुवांना भगवंताचं दर्शन घडवलं होतं।

ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आपली भगवंतावर श्रद्धा असेल तर भगवंत चिंतनात मन रममाण होतं. भगवंत स्मरणात स्वर लागला तर प्रपंचातली दुःख कमी होत जातात, दुःखाची जाणीव कमी होत जाते. तुम्हाला मी अंतःकरणापासून सांगतो की नाम आपल्याला प्रापंचिक दुःखातून तारून नेतं, म्हणून अखंड नामस्मरणाला पर्याय नाही. नाम हेच खरं तर आपलं साधन आहे आणि तेच आपल्या आयुष्याचं अंतिम साध्य आहे. तुकाराम महाराजांनी भगवंताला आळवताना म्हणूनच म्हटलंय की संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, म्हणवनी तुझे आठविले पाय, येवो माझे माय पांडुरंगे.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम सनातन धर्मातील वैज्ञानिक सत्य। अभिवाचक आहेत आशीष केसकर। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्ती सुधा।
0: सनातन धर्मातील वैज्ञानिक सत्य या मालिकेमध्ये आज आपण व्यायाम, स्नान, संध्या आणि उपासना ह्या गोष्टींविषयी जाणून घेऊयात। आपल्या दिनचर्येत भोजनाला जितकं महत्त्व आहे तितकंच व्यायामाचंही महत्त्व आहे। ज्याप्रमाणे जगण्यासाठी खाणं आवश्यक आहे त्याप्रमाणे खाल्लेलं पचवण्यासाठी व्यायाम अत्यंत आवश्यक आहे। व्यायाम करण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत, अपवाद व्यायामशाळा आणि जिम हा आहे। व्यायाम नियमितपणे करण्यासाठी मनोनिग्रहाची गरज असते। आळस हा व्यायामातला गतिरोधक आहे। व्यायामासाठी वेळ मिळत नाही ही सबब लंगडी आहे। जेवणासाठी आपण वेळ काढतोच ना, नाटक सिनेमाला गेल्यावर तिकिटासाठी रांगेत उभं राहायला आपल्याला वेळ असतो, एखाद्या समारंभाच्या मुख्य पाहुण्याच्या आगमनासाठी आपण वाट पाहतो, तेव्हा वेळेची अडचण येत नाही, पण व्यायामासाठी मात्र येते। याला कारण आळस हा आहे। व्यायाम हा पहाटे करणं उत्तम, परंतु पहाटे व्यायाम करणं शक्य झालं नाही म्हणजे व्यायाम करायचाच नाही हे गैर आहे। व्यायाम हा कोणत्याही वेळी करता येतो, फक्त व्यायामापूर्वी किमान एक तासभर आपलं पोट रिकामं असलं पाहिजे। सूर्यनमस्कार 10x10 खोलीतही घालता येतात, तेवढ्या कमी जागेत आसनंही करता येतात। त्यामुळे व्यायामाला वेळ मिळत नाही, व्यायामाला जागा मिळत नाही हा निव्वळ पलायनवाद आहे। पहाटे शुद्ध हवेत फिरायला जाणं यासारखा उत्तम व्यायाम नाही। ज्यांना पहाटे फिरायला जाणं शक्य होत नाही त्यांनी संध्याकाळी फिरायला जावं। शारीरिक तंदुरुस्तीसाठी सायकलिंग आणि पोहणं हेही उत्तम व्यायाम प्रकार आहेत। अन्नाचं पचन होण्यासाठी व्यायाम करणं अपरिहार्य आहे। सनातन धर्मियांमध्ये संध्या भागवत उपासनेविषयी जितकी श्रद्धा आहे, प्रेम आहे, तितकंच व्यायामाच्या बाबतीतही असलं पाहिजे। कारण शरीर माध्यम खलु धर्मसाधनम, अर्थात शरीर हे धर्माप्रमाणे आचरण करण्याचं मुख्य साधन आहे। जर शरीर निरोगी नसेल तर कसलं स्नान आणि कसली संध्या। आज माणूस पैशाच्या पाठीमागे धावत आहे, पैशासाठी तो इतका वेडा होतो की त्याला आपल्या घराचा इतकंच नव्हे तर बायका मुलांचाही विसर पडतो। मग शारीरिक तंदुरुस्तीकडे त्याचं दुर्लक्ष झाल्यास त्यात आश्चर्य ते कसलं। आयुर्वेद शास्त्रात म्हटलंय की व्यायाम मदृढ गात्रस्य व्याधीर नास्ती कदाचन, विरुद्धम वा विदग्धम वा भुक्तम शीघ्र विपच्यते, भवन्ति शीघ्रम नैतस्य देहे शिथिलतादय, न चैनम सहसा क्रम्य जरा समाधी रोहती, न चास्ति सदृशम तेन किंचित स्थौल्यापकर्षणम, ससदा गुणमाधते बलिनाम स्निग्ध भोजिनाम। याचा अर्थ असा की व्यायामामुळे बलवान झालेल्या मनुष्यावर रोगाचे सहसा आक्रमण होत नाही। देशकाळाच्या विरुद्ध किंवा कच्चं पक्कं खाल्लेलं अन्न सहज पचलं जातं। व्यायाम करणाऱ्या पुरुषाचा देह हा शिथिलता, आळस या दुर्गुणांपासून मुक्त असतो आणि त्याला म्हातारपण लवकर येत नाही। स्थूलपणा कमी करण्यासाठी व्यायामासारखं दुसरं औषध नाही। बलवान पुरुषाने स्निग्ध पदार्थ खाऊन व्यायाम केला तर त्याला त्याचा नेहमीच फायदा होतो। आपल्याला व्यायामासाठी प्राचीन ऋषीमुनींनी सांगितलेली आसनं करणं अत्यंत हितकारक असतं। योगासनं आणि सूर्यनमस्कार व्यायामासाठी अत्यंत आणि इतका उपयुक्त आहे की जर नियमितपणे त्याचा सराव केला तर त्या मनुष्याला रोगापासून मुक्ती मिळेल। इतकंच नव्हे तर कोणताही रोग त्या व्यक्तीच्या वाऱ्यालाही उभा राहणार नाही। आता आपण स्नानाविषयी माहिती जाणून घेऊ। त्यात सुरुवातीला स्नानापूर्वी तेल मालिश करण्याचं शास्त्रीय महत्त्व आपण जाणून घेऊयात। आपल्या भारतात अतिप्राचीन काळापासून तेल मालिश करण्याची प्रथा आहे, परंतु युरोपमधील शास्त्रज्ञांच्या दृष्टीने हा एक नवीन प्रकार आहे. त्यामुळे स्वीडनचे शास्त्रज्ञ हेनरी कलिंग आणि हॉलंडचे शास्त्रज्ञ डॉक्टर मेजर यांनी संशोधन करून असा निष्कर्ष काढला की तेल मालिश केल्याने त्वचेवरची बंध असलेली रंध्रे मोकळी होतात आणि अशा प्रकारे रंध्र मोकळी झाली की ते आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर असतं हे सिद्ध झालेलं आहे. जर नियमितपणे डोक्याला तेल मालिश केलं तर डोकेदुखी, केस गळणं हे प्रकार आपोआप बंद होतील. आपल्या रक्तात लाल, पांढरे आणि सूक्ष्म असे तीन प्रकारचे रक्तकण आढळतात. निसर्गाने संपूर्ण शरीर लहान लहान रंध्रांनी बनवलेलं आहे. या रंध्रांच्याद्वारे शुद्ध पाणी, हवा, अन्न रक्तकणांना जिवंत ठेवलं जातं. त्वचेवरची ही रंध्र शरीरातला मळ घामाच्या वाटे शरीराबाहेर फेकण्याचं महत्त्वाचं कार्य करते. तेल लावून मालिश केल्यामुळे ही रंध्र मोकळी होतात आणि अधिक सशक्त बनतात. त्वचेला एक प्रकारचं तेज येतं, स्फूर्ती येते. वृद्धत्व लवकर येत नाही, अर्थात आपलं आयुष्य वाढतं. मालिश करण्यामुळे शरीरातल्या रक्ताभिसरणाची क्रिया अगदी सुलभ होते. वातावरणातल्या बदलाचा परिणाम सहन करण्याचं सामर्थ्य त्यामुळे प्राप्त होतं. मालिश करण्यासाठी शुद्ध मोहरीच्या तेलाचा वापर केला पाहिजे, अन्य कोणतंही तेल वापरू नये. तुपानेही मालिश करू नये, कारण आयुर्वेदात असं म्हटलंय की घृता दुष्ट गुणम, तेल मर्दने न तू भक्षणे. म्हणजे तुपाच्या 8 पट जास्त शक्ती ही तेलात असते, मात्र शक्ती मालिश करण्यात आहे, खाण्यात नाही. तेल मालिशच्या तेलाविषयी ऋषींनी असं म्हटलंय, सारशपम गंध तैलंच यक्तोलम पुष्पवासितम अन्य द्रव्य युक्तम तेल न दृश्यती कदाचन. सरसाचं तेल, सुवासिक फुलांप्रमाणे वास असलेलं सुगंधी तेल आणि ज्यात अन्नद्रव्य मिसळली आहेत अशी सर्व तेलं संपूर्ण दिवस वापरली जाऊ शकतात. आता आपल्या मनात असा प्रश्न निर्माण होईल की तेल मालिश करणं जर इतकं फायदेशीर असेल तर ते रोज का केलं जात नाही? ह्या प्रश्नाचं उत्तर धर्मग्रंथातल्या एका श्लोकात आहे. तो श्लोक असा आहे, तेलाभ्यंगे रवौ तापहा स सोमे शोका कुजमृतीही बुधेर्धने गुरौ हानिही शुक्रे दुःखम शनौ सुखम. याचा अर्थ असा, रविवारी तेल मालिश केलं तर ताप, सोमवारी शारीरिक सौंदर्य, मंगळवारी मृत्यू, बुधवारी धनलाभ, गुरुवारी नुकसान, शुक्रवारी दुःख आणि शनिवारी सुख प्राप्त होतं. ही केवळ भाकड कथा नसून त्यामागे शास्त्रीय कारणं आहेत. ती कारणं आपण जाणून घेऊयात. रविवारी तेल मालिश करू नये असं म्हटलंय, त्याचं कारण काय आहे आणि त्याचा उपाय काय आहे तो आपण जाणूयात. रविवारी सूर्याचा जास्तीत जास्त प्रभाव पृथ्वीवर पडतो. सूर्य म्हणजे प्रचंड उष्णतेचं आगर आहे आणि सूर्याची उष्णता सूर्यापासून अब्जावधी मैल दूर असलेल्या पृथ्वीवर परिणाम केल्याविना राहत नाही. शरीरात सुद्धा वात, पित्त, कफ यापैकी पित्त हे उष्णतेचं प्रतीक आहे. त्याच्या असमतोलामुळे शरीरात उष्णतेशी निगडीत व्याधी निर्माण होऊ शकतात. रविवारी संपूर्ण दिवसभराचं वातावरण अन्य दिवसापेक्षा अधिक उष्ण असतं आणि तेल मालिशमुळेही शरीरात उष्णता म्हणजे पित्ताचं प्रमाण वाढतं. परिणामी शरीरात पित्तजन्य रोग बळकावण्याची शक्यता अधिक असते. परंतु आपल्या थोर ऋषीमुनींनी शास्त्रीय संशोधन करून रविवारीसुद्धा तेल मालिश करण्याचा पर्याय शोधून काढलाय. त्यांनी आपल्या वनस्पतीशास्त्राच्या आधारे म्हटलंय की रवौ पुष्पम, म्हणजे रविवारी फूल, उदाहरणार्थ गुलाबाचं फूल, हे तेलात टाकून मालिश करावं, म्हणजे त्या फुलाच्या सुगंधाबरोबरच उष्णतेची तीव्रताही कमी होईल. आता मंगळवारी तेल मालिश केल्यामुळे नुकसान होतं असं जे श्लोकात म्हटलंय त्याविषयी जाणून घेऊयात. धर्मशास्त्रात मंगळवारी तेल मालिश करणं अतिशय निषिद्ध मानण्यात आलेलं आहे. इतकंच नव्हे तर धर्मशास्त्रात असंही म्हटलंय की मंगळवारी तेल मालिश करण्याने त्या व्यक्तीचा मृत्यूही संभवतो. कारण भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि मंगळ हे क्रूर ग्रह आहेत. मंगळ ग्रहाला भूमिपुत्रही म्हटलं जातं कारण तो पृथ्वीच्या अधिक जवळ आणि तांबडा असा दाहक ग्रह आहे. मंगळ ग्रह आपल्या शरीरातल्या लाल रक्तावर सर्वाधिक परिणाम करतो. मंगळ ग्रहाचा मंगळवारी मानवी शरीरावर सर्वाधिक परिणाम होत असतो. त्यामुळे आपल्या शरीरातला रक्तप्रवाह हा उष्ण होतो आणि तेल मालिश करताना रक्तदाब वाढतो ही गोष्ट डॉक्टरांनी सिद्ध केलेली आहे. रक्तदाब वाढल्यामुळे मूर्छा, अपस्मार आणि अन्य रक्ताविकार बळावतात, त्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. तथापि मंगळवारी तेल मालिश करण्याचा पर्याय खुला ठेवताना आपल्या ऋषींनी असं म्हटलंय की भौम वारेच मृत्तिका, म्हणजे मंगळवारी तेलात थोडीशी माती मिसळून तेलाच्या उष्णतेची तीव्रता कमी करता येऊ शकते. असं तेल रक्ताला घातक ठरत नाही. मंगळ ग्रह तसंच आपल्या शरीरातही पृथ्वी तत्व असतं, म्हणून असं तेल शरीराला उपयुक्त ठरतं.

शुक्रवारी तेल मालिश करणं हे दुःखाला कारण ठरतं हे का? जर नसेल तर कसं? त्याचं कारण असं आहे की शुक्र हा आपल्या सूर्यमंडळातला सर्वात तेजस्वी ग्रह आहे आणि मनुष्याच्या शरीरात शुक्र हा वीर्याचा स्वामी आहे. ह्याचप्रमाणे मानवी शरीरात देखील तेज असतं. शुक्रवारचा स्वामी शुक्र ग्रह असल्यामुळे त्याचं तेज आपल्या शरीरात उष्णता वाढवतं. परिणामी आपल्याला त्रास आणि दुःख होतं, कारण शुक्र हा वीर्याचा स्वामी आहे आणि शरीरातली उष्णता वाढत असल्यामुळे वीर्य दूषित होतं. परिणामी गर्भधारणेमध्ये व्यत्यय निर्माण होऊ शकतो. म्हणून शुक्रवारी तेल मालिश करणं हे दुःखाला कारणीभूत ठरतं. परंतु आपल्या ऋषींनी शुक्रवारीही तेल मालिश करण्याचा पर्याय शोधून काढलाय. ते म्हणतात, गोमयम शुक्रवारेच, अर्थात तेलात गायीचं शेण मिसळलं आणि मालिश केलं तर वीर्यावर त्याचा दुष्परिणाम होत नाही, कारण गायीचं शेण आणि गोमूत्र यासारखी वीर्यशोधक गोष्ट दुसरी कोणतीही नाही. आज परदेशात मालिश करणारी विविध प्रकारची दुकानं आहेत, ब्युटी मसाज पार्लर आहेत आणि तो व्यवसायसुद्धा भरभराटीला येऊ लागलेला आहे. मात्र त्यांनी ही कला भारतीय संस्कृतीपासूनच आत्मसात केलेली आहे. शेकडो वर्षांपूर्वीपासून आपल्या ऋषीमुनींनी तेल मालिशावर संशोधन केलंय. त्यांनी आयुर्वेदात असं म्हटलंय की अभ्यंगो वात कफकृच्छम शांती बलम सुखम निद्रा वर्ण मृदुता युहु कुरुते देह पुष्टीकृत. अभ्यंग अर्थात तेल मालिश करण्यामुळे वात कफ आणि थकवा हा दूर होतो. सुख सामर्थ्याची प्राप्ती तेल मालिश करण्यामुळे होते. शांत झोप लागते, शरीराचा रंग सुंदर होतो, तेज वाढतं. शरीरावर चोळलेल्या तेलामुळे सगळी इंद्रिय तृप्त होतात. नेत्रदृष्टीचं सामर्थ्य वाढतं. डोक्याची त्वचा रोग नष्ट करते, डोकं मुलायम बनतं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपलं आयुष्य वाढतं, शरीर बलवान आणि धष्टपुष्ट होतं. वाग्भटाच्या सूत्राच्या दुसऱ्या अध्यायात असं म्हटलंय की रोज तेल मालिश करावं, कारण त्यामुळे वृद्धत्व, थकवा, वातजन्य रोग नष्ट होतात. आता आपण रोज करतो गोष्ट ती म्हणजे स्नान. पण हे दैनंदिन स्नान आणि त्यामागची शास्त्रीय कारणं काय आहेत ती आपण जाणून घेऊयात. रोजच्या दिनचर्येत तेल मालिश केल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे स्नान करणे. आता प्रश्न असा निर्माण होतो की रोजच्या स्नानामागे काही शास्त्रीय कारण काय असेल आणि असली तर ती कोणती असतील? शास्त्रज्ञांच्या मते स्नान करणं म्हणजे शरीर शुद्ध करणे आहे. दिवसभर आपण जेव्हा काम करतो तेव्हा अंगातून घाम निघतोच आणि आपल्या त्वचेवर असंख्य रंध्र आहेत. त्यात या घामाचा मळ साठून राहतो. आता हा साठलेला मळ जर रोजच्या रोज स्वच्छ केला नाही तर काही दिवसात ही रंध्र बंद होतात. परिणामी शरीरातला मळ शरीराबाहेर न पडता आतल्या आत सडून जातो आणि त्यामुळे अंगाला दुर्गंधी सुटते. त्याचबरोबर आपल्याला भयंकर स्वरूपाचा असा त्वचा रोगही होऊ शकतो. म्हणून दररोज स्नान करणं हे अत्यंत आवश्यक आहे. स्नानाचा दुसरा मुख्य उद्देश म्हणजे त्यामुळे शरीरात अपेक्षित पाण्याची पूर्तता होते आणि प्राणशक्तीही वाढते. आपल्याला कदाचित माहिती असेल की आपलं शरीर हे पृथ्वी, आप, तेज आदी पंचमहाभूतांनी तयार झालेलं आहे आणि त्यामुळे आपण जिवंत राहू शकतो. आपल्या शरीरातला प्रत्येक भूतांश दिवसेंदिवस क्षीण होत जातो. त्याची भरपाई आपण अन्न, पाणी आणि हवा असं घेऊन करत असतो. जेव्हा आपल्या शरीरातलं पाणी शरीरातल्या उष्णतेमुळे कमी होतं तेव्हा माणूस बेचैन होतो. अमांशासारख्या व्याधी डोकं वर काढतात. अशा वेळी पाणी पिऊन त्याच्यावर मात करता येते. परंतु पाण्याअभावी जर त्वचा कोरडी पडू लागली तर त्याला स्नान हाच एक उत्तम पर्याय आहे, अन्य पर्याय नाही. उन्हाळ्यात तुम्हाला त्याचा अनुभव आला असेलच. पाण्याच्या थेंबा थेंबात प्राणशक्ती असते. श्रुतीमध्ये असं म्हटलंय, आपो वे प्राणाहा, असं म्हणून त्या प्राणशक्तीचा नैसर्गिक स्रोत स्वीकारण्यात आलेला आहे. स्नानामुळे शरीरात स्फूर्ती, चैतन्य निर्माण होतं. आळस जवळपास फिरकूसुद्धा शकत नाही आणि मन
हे अत्यंत प्रसन्न

0: राहतं. भारतीय संस्कृतीनुसार स्नानाचे विविध प्रकार आहेत. शास्त्रात 7 प्रकारच्या स्नानाचा खास उल्लेख करण्यात आलेला आहे. भारतीय नैसर्गिक चिकित्सा प्रणालीमध्ये इतर अनेक प्रकारच्या स्नानांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. स्नान केल्यामुळे पचनशक्ती वाढते, यकृताचं कार्य सुचारू प्रणालीने चालतं, म्हणून जेवणापूर्वी स्नान करणं अत्यावश्यक आहे. त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. भारतीय संस्कृतीत तीर्थक्षेत्रावर स्नान करण्याचं महत्त्व विशद करण्यात आलं आहे. प्रत्येक तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावं. प्रत्येक धार्मिक विधीपूर्वी स्नान करणं आवश्यक आहे. काही संस्कारानंतरही स्नान करणं बंधनकारक असतं. सर्वात महत्त्वाचं स्नान म्हणजे उन्हात पाऊस पडत असेल तर त्या पावसात स्नान करण्यामुळे पुण्य प्राप्त होतं, त्यामुळे आरोग्य प्राप्ती होते. दुसरं पवित्र स्नान म्हणजे गंगा स्नान. तिसरं पवित्र स्नान म्हणून यमुना आणि इतर नद्यांमधलं स्नान सांगितलंय. त्यानंतर तैलस्नान, वायुस्नान, सूर्यस्नान, मंत्रस्नान असे विविध प्रकार सांगितलेले आहेत. आता आपण स्नानाचे फायदे आणि त्याचं महत्त्व काय आहे ते जाणून घेऊयात. नैसर्गिक चिकित्सेद्वारे विविध प्रकारचं स्नान करून अनेक रोगांपासून मुक्ती मिळते असं म्हटलंय. आणि अनुभवाच्या आधारे ही गोष्ट सिद्ध झाली आहे की चिकित्सा स्नानाने हमखासपणे रोगमुक्ती मिळते. तसं पाहता सर्व प्रकारच्या स्नानाचे फायदे सारखेच आहेत. नैसर्गिक चिकित्सेत कटिस्नान, मेरुदंड स्नान, मेहस्नान, बाष्पस्नान, सूर्यस्नान इत्यादी विविध प्रकार सांगितलेले आहेत. या वेगवेगळ्या प्रकारच्या स्नानांमुळे वेगवेगळ्या प्रकारचे रोग बरे होतात, यात तीळ मात्रही अतिशयोक्ती नाही. मेहस्नान, ह्या स्नानाच्या नियमित करण्यामुळे उष्णतेचे सर्व विकार बरे होतात आणि भविष्यातही अशा प्रकारचे रोग होत नाहीत. कटिस्नानाने पोटाचे सर्व विकार बरे होतात. मेरुदंड स्नानामुळे बरगड्याची हाडं, स्नायुमंडलाचे विकार बरे होतात. नदी, सरोवर किंवा कोणत्याही वाहत्या पाण्यात स्नान करणं हे अतिशय चांगलं असतं. स्नानामध्ये शरीराचा प्रत्येक भाग पाण्याने भिजणं आवश्यक असतं. नदी, विहिरी किंवा तलाव ह्याच्यात स्नान करण्यामुळे हे सहज शक्य होतं, कारण तिथे शरीराच्या मळाने आणि दुर्गंधीयुक्त हवेने घाण झालेलं पाणी त्वरित वाहून जात असतं आणि त्या जागी नवीन पाणी येत राहत असतं, म्हणून शक्यतो वाहत्या पाण्यात स्नान करावं. धार्मिक दृष्टीतून रोज स्नान करणाऱ्या आपल्या आस्तिक समाजाला हे माहीत असलं पाहिजे की मुळात स्नान हा कोणताही धर्म नाही, परंतु धर्मसाधनभूत या शरीराला धर्माचरणक्षम ठेवण्यासाठी स्नान करणं हे धार्मिक कार्य आहे. जर आपण स्नानाचं खरं महत्त्व समजून न घेता 2-4 तांब्या अंगावर घेऊन स्नान केलं तरी तुमचं शरीर निरोगी राहू शकत नाही. त्याबद्दल स्नानाला दोष न देता आपण कुठे चुकतो हे प्रथम पाहिलं पाहिजे. स्नान विहिरीवर करा किंवा नळाखाली बसून करा, ते विधिवत केलं पाहिजे. स्नानाच्या वेळी अंगावर आवश्यक असे कमीत कमी कपडे असावेत. तांब्या आणि पाण्याने भरलेली बादली जवळ ठेवावी. तांब्यात पाणी घेऊन प्रथम डोकं भिजवावं, त्यानंतर हातपाय भिजवावेत. सर्वप्रथम डोकं भिजवण्याचं कारण असं की डोक्यावर प्रथम पाणी ओतल्यामुळे तिथे निर्माण झालेली उष्णता पायावाटे निघून जाते. जर असं न करता आधी पायावर पाणी घेतलं तर पायातली उष्णता डोक्यात जाऊन साठते, त्यामुळे डोकदुखीसारखे विकार वाढू शकतात. स्नानामध्ये डोकं, हात, पाय हे धुतल्यावर पाणी टाकून टाकून शरीर उत्तम प्रकारे पाण्याने भिजवावं आणि खरखरीत टॉवेलने अंग कोरडं करावं. टॉवेलने अंग चोळलं म्हणजे त्वचेवरची रंध्र स्वच्छ आणि मोकळी होतात. त्यानंतर 5 मिनिटं अंगावर पाणी घ्यावं म्हणजे रंध्रातून अपेक्षित पाणी शरीरात जातं. मग पुन्हा अंग कोरडं करून तेलाने मर्दन करावं आणि मग कपडे घालावेत, म्हणजे आपलं स्नान परिपूर्ण होतं. स्नानाचं शास्त्रीय महत्त्व लक्षात घेऊन आपल्या ऋषींनी रोज सकाळी स्नानानंतर संध्या आणि पूजा करायला सांगितलेली आहे. स्नानानंतर सर्व हिंदू बांधव पूजा अर्चा करतात. त्यासाठी बसण्यासाठी आपण आसन घेतो, त्याच्या मागेही कारण आहे. आसनाचं महत्त्व ऋषींनी ओळखलं होतं. पूजा अर्चा करताना बसण्यासाठी पाट म्हणजे आसन असणं आवश्यक आहे. पाट हा मानमर्यादेचं प्रतीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यामुळे आपले कपडे मळत नाहीत. आसनाचा शास्त्रीय आधार असा आहे की त्यामुळे शरीरातली उष्णता नष्ट होत नाही, कारण ते विद्युत रोधक आहे. त्यामुळे आसनावर बसल्यामुळे पूजा करताना शरीरातली एकत्रित असलेली ऊर्जा शरीरात टिकून राहते. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे प्रत्येक वस्तू पृथ्वीकडे खेचली जाते. आसन हे या दोन्हीमध्ये बफरसारखं कार्य करतं आणि त्यामुळे त्या ऊर्जेच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे शरीरात एकत्र झालेली ऊर्जा जमिनीत खाली जाऊ शकत नाही. म्हणून गाईच्या शेणाने सारवलेली जमीन किंवा कुशासन, चादर अशा गोष्टींचाही आसन म्हणून वापर केला जातो. ब्रह्मांड पुराण तंत्रसार याच्यात असं म्हटलंय की थेट जमिनीवर बसल्यामुळे दुःख, लाकडावर बसल्यामुळे दुर्भाग्य, दगडावर बसल्यामुळे रोग, गवतावर बसल्यामुळे अपयश आणि झाडाच्या पानावर बसल्यामुळे चित्तभ्रम, तसंच कपड्यावर बसल्यामुळे तपश्चरीत नुकसान होतं. म्हणून आसन बसण्यासाठी अत्यावश्यक असतं आणि विविध प्रकारच्या आसनांचा वापर विविध प्रकारच्या गुणवत्तेच्या आधारे केला जातो. सर्व मंत्रसिद्धीसाठी कुशासन आणि अन्य कार्यासाठी तांबडी चादर आसन म्हणून उपयुक्त असते. आसनाचं महत्त्व पटल्यावर योग्य वेळी आणि खास अनुष्ठानाखेरीज अन्य शुभप्रसंगी विविध प्रकारच्या आसनांचा वापर करून त्याचा फायदा घेतला पाहिजे. सनातन धर्मातील वैज्ञानिक सत्य या मालिकेअंतर्गत आपण अजूनही माहिती जाणून घेऊयात पुढच्या भागात. हरिओम तत्सत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सनातन धर्मातील वैज्ञानिक सत्य. अभिवाचक होते आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: आता ऐकूया आद्य स्त्री संत महदंबा यांचं पद. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर पल्लवी पोटे यांचा.

भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया स्मिता म्हात्रे यांची गीतरचना, संगीत आणि स्वर अजित कडकडे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक आपण पाहतो आहोत. आजचा हा श्लोक आहे 51वा. मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी, प्रपंचिक नाही जयाते उपाधी. सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. इथं आपण बघितले 47व्या श्लोकापासून 56व्या श्लोकापर्यंत शेवटचा चरण आहे, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. हा दासच आहे, पण सर्वोत्तम जे रघुराज, त्यांचा हा दास आहे. कुणाचाही दास असणं वेगळं आणि प्रत्यक्ष भगवंताचा दास असणं हे वेगळं. म्हणून इतर जरी कशाचा अहंकार नसला तरी भक्त मंडळी म्हणतात मी भगवंताचा भक्त आहे. हा अगदी अहा अहंकार अभिमान धरून ठेवायला हरकत नाही. तसं मी त्या सर्वोत्तमाचा दास आहे. असा जो दास असतो, आणि हिथं जी वर्णनं केलेली आहेत त्याची लक्षणांची, ती सगळी जो पूर्ण झालेला पुरुष आहे, प्राप्त पुरुष ज्याला आपण म्हणतो किंवा संत ज्याला आपण म्हणतो, त्यांचीही लक्षणं आहेत की त्यांचा आतला बोध कसा असतो आणि बाहेर त्यांचं वागणं कसं असतं, ह्या दोन्ही संबंधीचे उल्लेख या श्लोकातनं आलेले आहेत. आता ह्या 51 श्लोकात त्यांनी म्हटलं आहे, मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी. सांडिली हा शब्द दोन्हीकडे घ्यायचा. मद टाकला, मत्सर टाकला आणि स्वार्थबुद्धी टाकली, हे तिन्ही गोष्टी ज्यांनी सांडून दिलेले आहेत. पहिल्यांदा साधकावस्थेमध्ये हे जे विकार असतात हे आपण सांडायचे असतात, आणि नंतर अशी एक स्थिती त्या महापुरुषाची होते की हे विकारच त्याला सोडून जातात, कारण त्यांना तिथं राहायला जागाच नसते. ती जागा सगळ्या पारमार्थिक गुणांनी भरलेली असते, त्यामुळे ह्यांना तिथं स्थान नाही. त्यामुळे म्हटलं मद. मद याचा अर्थ ताठा, गर्व, अहंकार प्रत्येकाला असतो. स्थूल अहंकार असतो, नाहीतर निदान सूक्ष्म अहंकार, मी देह आहे हा तरी असतोच. हा सगळाच अहंकार जाऊन मी त्याचा दास आहे अशी शरणागत भावना आपोआप आलेली असते साधनेने, सद्गुरूंच्या कृपेने. म्हणून हा मद जो आहे, माज आहे एक प्रकारचा. कुणाला विद्येचा असतो, कुणाला सौंदर्याचा असतो, कुणाला तारुण्याचा असतो, कशाचा माज जो आलेला असतो, हा माज मस्ती यांनी टाकून दिलेली आहे, त्यांनी सला टाकून दिलेला आहे. मत्सर हा जो येतो तो कशामुळे, महत्त्वाकांक्षा असते काहीतरी, आपल्याला दुसऱ्यापेक्षा काहीतरी मोठं व्हायचं असतं, पैसा मिळवायचा असतो, म्हणजे दुसऱ्याशी तुलना करून जो स्पर्धात्मक भाव आपण असं म्हणतो तसा त्याच्यामध्ये असतो. आणि या मत्सरापोटी द्वेष, दुसऱ्याविषयीचा तिटकारा, तिरस्कार असे सगळे विकार त्याच्या भोवती गोळा झालेले असतात. आणि हा मत्सर देखील अहंकाराच्या पोटीच असतो. सगळ्याचं मूळ जे आहे ते अहंकार आहे. त्या अहंकारच टाकला तर या सगळ्या गोष्टी जातात. म्हणून मदही टाकलेला आहे, मत्सरही टाकलं आहे, आणि त्याचबरोबर स्वार्थबुद्धी टाकली आहे. स्वार्थबुद्धी याचा अर्थ फक्त देहाचा विचार. मी देह आहे आणि देहाला लागलेले माझे सबब, माझा संसार, माझी मुलं, माझा पैसा, माझी गाडी, माझा ब्लॉक, सगळ्या गोष्टी, माझे मानमरातब, मोठेपणा, सगळं त्या मीच्या भोवती आहे. आणि ही स्वार्थबुद्धी असल्यामुळे दुसऱ्याचा विचार इथं कुठे येतच नाही. स्वार्थामध्ये पूर्ण विचार स्वतःबद्दलचा असतो, परार्थामध्ये विचार स्वतःचा आणि त्याच्याबरोबर दुसऱ्याचा असतो, आणि परमार्थामध्ये सगळाच विचार दुसऱ्याचा असतो, स्वतःचा काहीच नसतो. तर हिथं ह्या ठिकाणी स्वार्थ बुद्धी त्यांनी केव्हाच टाकून घेतली. त्याचं कारण हा जो संत आहे हा परमार्थातलं उच्च पद जे आहे ते त्यांनी प्राप्त करून घेतलेलं आहे. त्याच्या लक्षात आलेलं आहे काय स्वरूप आहे स्वतःचंसुद्धा. आणि त्यामुळे हे जे अवगुण आहेत मद मत्सर स्वार्थबुद्धी आपोआपच त्याला सोडून गेलेले आहेत आणि ते पुन्हा येण्यासाठी गेलेले नाहीत, कायमचे गेलेले आहेत. मग आता आणखी काय होत आहे त्याचं? प्रपंचिक नाही जया ते उपाधी. प्रपंचिक उपाधी नाही याचा अर्थ प्रपंचच नाही असं नाही. प्रपंच आहे त्याला, तो प्रपंच करतो आहे चार चौघासारखा. तथापि सामान्य मनुष्य जो त्या प्रपंचामध्ये गुंतलेला असतो ममत्वाने, आसक्तीनं, मी माझं मला या अपेक्षेने तो जो गुंतलेला असतो त्या गुंतण्यात हा सापडत नाही. प्रपंच तर करतो आहे पण त्यापासून वेगळा आहे. जसं कमळ पाण्यात आहे पण कमळाच्या पानावर पाणी राहत नाही, आलं की लगेच जातं पान पुन्हा कोरडं, तसा सगळ्यात आहे पण प्रपंचाचा लेप त्याला लागत नाही. त्यामुळे संसाराची प्रपंची उपाधी जी आहे ही त्याला लागत नाही. बरं, म्हणून त्यांनी साधनेच्या काळात पारमार्थिक उपाधी लावून घेतलेली असते. साधना करायची असते, ध्यान आहे, नाम आहे, वाचन आहे, चिंतन आहे, पठन आहे, मनन आहे, त्याप्रमाणे आचरण करायचं आहे, हे सगळे आहे. पण ही देखील त्याला पारमार्थिक ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या उपाधी होत नाहीत. या साधनाखाली तो जे काही करत असतो हा त्याचा पुढे सहज स्वभाव बनतो. आता आम्हाला ध्यान करायचं आहे असं त्याला मुद्दाम म्हणावं लागत नाही, तो सहजच ध्यानाला बसतो. आता मला इतकं नाम घ्यायचं आहे असं म्हणत नाही, सहजच नाम चालू असतं, नामाचं विस्मरण त्याला होत नाही. त्याचबरोबर अद्वैत ग्रंथांचं वाचन, पठन, चिंतन सहजच तो करत असतो. म्हणून प्रापंचिक नाही जया ते उपाधी. आता ही जी अंतरस्थिती आहे त्याचा परिणाम बाहेर काय दिसतो? तर सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा. साहजिकच त्याला बोध झाल्यामुळे त्याचं जे काही बोलणं असतं ते सदा सदोदित नेहमीच त्याचं बोलणं नम्र असतं, त्याची वाणी नम्र असतं. आतूनच तो नम्र झालेला असतो, ती नम्रता त्याच्या वाणीमध्ये त्याच्या आचरणामध्ये डोकावत असते. आणि सुवाचा जे जो बोलण्याचा विषय आहे तोही चांगला आहे, आनंदाचा आहे. बोलण्याची त्यांची जी वाणी आहे ती आनंदाची आहे आणि त्याच्याकडे येणारी जी मंडळी आहेत ती देखील त्याचं बोलणं ऐकून आनंदभरीत होऊन जात आहेत. जे इथं देणं घेणं जे आहे ते आनंदाचंच देणं घेणं आहे. आणि या सगळ्याचा कशाचा परिणाम असं विचाराल तर आज जर त्याला सोहमबोध झालेला आहे, अहम ब्रह्मास्मीचा बोध झालेला आहे, त्याचा परिणाम म्हणून हे बाहेर असं त्याचं वागणं झालेलं आहे. म्हणून संत आहेत आणि कठोर बोलतायत, कडक बोलतायत, उलटून बोलतायत असं कधी दिसणार नाही. आणि जर कधी क्वचित एखादं बोलले तर ते त्या शिष्याच्या कल्याणासाठी असेल, ते क्षणभर त्या कामापुरताच त्याचा उपयोग केलेला असतो. अखंड बघावं तर ते शांतच आपल्या ठिकाणी असतात. असा जो काही आहे हा सर्वोत्तमाचा दास तोच जगात धन्य होतो. म्हणून म्हटलं आहे मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी, प्रपंचिक नाही जयाते उपाधी, सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा डॉट

श्रोते हो ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, ऐकूया संत सावतामाळी यांची अभंगरचना, संगीत आणि स्वर श्रीनिवास केसकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे। आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। प्रस्तुती भक्तीसुधा।
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। प्रस्तुती भक्तिसुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
2: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, लता मंगेशकर यांच्या स्वरातली एक भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।

0: जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
1: श्रोते हो, विद्याधर गोखले यांची रचना आता ऐकूया. संगीत आहे पंडित राम मराठे आणि प्रभाकर भालेकर यांचं आणि स्वर शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया सोपानदेव चौधरी यांची गीतरचना, संगीत आणि स्वर वसंत आजगावकर यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोतेहो, ऐकूया राजा बढे यांची गीतरचना, संगीत आणि स्वर पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

आता ऐकूया राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग, स्वर पंडित भीमसेन जोशी

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग कोमल ऋषभ आसावरी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेलं एक भजन.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 आणि रात्री 11.
0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीतरचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे रवींद्र साठे आणि विभावरी आपटे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज 12:00 आणि 10:00.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग। श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना। संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

श्रोते हो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया दादा जोशी यांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे। अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत। भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते। म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाम मंत्र।

0: श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ति सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया बुधवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया रामानंद यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका, तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज बुधवार श्रावण कृष्ण षष्ठी अर्थात 2 सप्टेंबर 2026 आजचं नक्षत्र आहे भरणी नक्षत्र।

आज बुधपूजनाचा दिवस आहे। कोल्हापूर इथल्या श्री ज्ञानेश्वर काटकर महाराजांची आज पुण्यतिथी आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। वेदकाळात, उपनिषद काळात आणि सूत्र काळात देखील ब्रह्मचार्याला गुरुग्रही राहून विद्या संपादन करावी लागे। समिधा आणणं, अग्नीला हवन करणं, गुरुगृही पडली ती कामं करणे, भिक्षा मागणे आणि संयत रीतीने राहून विद्यार्जन करणे ही त्याची कर्तव्य असत। सदैव गुरुच्या सान्निध्यात असल्यामुळे त्याचं धार्मिक आणि नैतिक शिक्षण उत्कृष्टपणे होत असे। विद्यार्थ्याला शिक्षण शुल्क द्यावं लागत नसे, पण विद्याभ्यास संपल्यावर तो आपल्या शक्तीप्रमाणे गुरुदक्षिणा देई। गुरु विद्यार्थ्यावर पुत्रवत प्रेम करी। माता पित्याप्रमाणेच गुरुलाही देव मानण्याचा त्याला उपदेश केला जात असे। गुरुही त्याला प्रांजलपणे सांगत असत की तू आमच्या सुचरिताचंच अनुकरण कर, दुष्कृत्याचं करू नको। एकंदरीत गुरु शिष्यांचे संबंध हे सलोख्याचे असत। विद्यार्थी घेताना तो सद्वर्तनी, दक्ष, इंद्रिय निग्रही, विनीत आहे हे पाहिलं जात असे। अध्यापनाचे विषय विविध असत। वेदाध्ययनाला अर्थातच प्राधान्य असे। ब्राह्मण विद्यार्थी वयाच्या 8 ते 48 वर्षापर्यंत 1 ते 4 वेदांचं अध्ययन करीत असत। काही तर नैष्ठिक ब्रह्मचारी राहून आपलं सर्व आयुष्य अध्ययनात घालवीत। क्षत्रिय आणि वैश्य अर्थातच फार वेदाभ्यास करीत नसत। क्षत्रियांना युद्धशास्त्राचं आणि प्रशासनाचं, तर वैश्यांना कृषी, पशुपालन आणि वाणिज्य यांचं शिक्षण योग्य गुरूंकडून मिळत असे। तत्कालीन अध्यापनाच्या विविध विषयांची यादी छांदोग्य उपनिषदात आलेली आहे। त्यापैकी काहींचं निश्चित स्वरूप आता समजत नाही, तथापि मुख्य विषयांमध्ये वेद, इतिहास, पुराण, ब्रह्मविद्या, व्याकरण, पित्र्य म्हणजे श्राद्ध कल्प, राशी म्हणजे गणित, निधी म्हणजे कालज्ञान, तर्कशास्त्र, एकायन म्हणजे नीतीशास्त्र, देवविद्या, भूतविद्या, नक्षत्रविद्या म्हणजे ज्योतिष, सर्पविद्या, देवजनविद्या म्हणजे नृत्य, गीतकला इत्यादी विषय असत।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं शिवपुराण प्रस्तुत करत आहोत. वक्ते आहेत धुळे येथील हरिभक्त परायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
2: आपल्या सेवेने प्रसन्न करून घेतलेल्या सतीने कैलास पर्वतावरती भगवान शिवांशी संवाद करायला प्रारंभ केला. हा जो संवाद आहे हा मोठा दिव्य आहे, गोड आहे. भगवती म्हणाल्या, माझ्या तपश्चर्याने आपण माझ्यावरती प्रसन्न झालात, मला आपल्या पत्नीचा दर्जा दिला आणि माझ्याबरोबर नित्य अनुपम असा विहार केला. आम्ही अनेक ठिकाणी विहार केला, मला मोठा आनंद आपण दिला आहे. पण हे महाप्रभू, मी आपल्याला प्रार्थना करून विचारू इच्छिते की या सर्वांपेक्षा सुद्धा मला एक प्रश्न आहे. तो प्रश्न असा आहे की हे महादेव, मी या संसारातन तरुण जाईल यासाठी काय करायला हवं, त्याचं मार्गदर्शन तुमच्याकडनं हवंय. संसारातन निवृत्त होण्याकरता, संसारातन तरुण जाण्याकरता वेगळीच पत्नी हवी. जगामध्ये असा पुरुष भाग्यवान असेल की ज्याची पत्नी असं काही विचारेल. विनोदाचा भाग वेगळा, पण सतीने विचारलेला प्रश्न असा आहे. ब्रह्मदेव देवदेवतांना म्हणतात की भगवान शिवशंकरांनी प्रसन्न होऊन भगवती जगदंबेला जे ज्ञान प्रदान केलं ते जगतातलं यच्छयावत अध्यात्म ज्ञान आहे. भगवान शिवांच्या प्रसादाने प्राप्त झालेलं आणि जगदंबेच्या उत्सुकतेने मिळालेलं, अन्यथा हे ज्ञान सर्वांना प्राप्त झालं नसतं, ते भगवंताच्या हृदयामध्ये होत. पण असा कोणीतरी पात्र अधिकारी लागतो की ज्याच्या प्रश्नाने वक्त्याला बोलत केलं जात, आणि त्यातल्या त्यात भगवान शिवांसारखे वक्ते की जे नित्य तपस्येमध्ये मग्न आहेत, आत्मचिंतनामध्ये मग्न आहेत, त्यांना बोलत करणं मोठा अवघड आहे. ते भगवती सतीने केलेलं आहे, ती कुशल आहे, ती पत्नी आहे. काही काही शब्द जरी असले तरी त्यामागचा गूढ अर्थ आम्ही नेहमी मनामध्ये ठेवा. पतनात रायते इति पत्नी अशी त्याची व्याख्या आमच्या संस्कृतीने केलेली आहे. आमच्या संस्कृतीमध्ये झालेली व्याख्या आणि पलीकडच्या संस्कृतीचा विचार याच्यामध्ये सत्यलोक आणि पाताळामध्ये जे अंतर आहे ना, तेवढं अंतर आहे. मी जमीन आकाशाचं अंतर म्हणत नाही. समाजाची दिशा कुठल्या, म्हणजे कुठल्या दिशेकडे समाजाचं तोंड वळलेलं आहे काही कळत असत. आणि का उसने विचार घेऊन येतो, का जे न टिकणार आहे त्या न टिकणाऱ्या गोष्टीच्या पाठीमागं लागतोय. आमच्याकडे का विवाह संस्थेचा, आमच्याकडे असलेला जो काही कुटुंब संस्थेचा, याचा सगळा विचार केवढा दीर्घ आणि सूक्ष्म आहे. तो का आत्मसात करावा असं वाटत नाही. मान्य आहे त्याच्यामध्ये किंचितसे दोष आमच्या स्वभावानुसार निर्माण झालेले आहेत. मूळ संस्थेमध्ये आणि मूळ विचारामध्ये अजिबात दोष नाहीत आमच्या विचारानुसार. आता पती पत्नी म्हणून जे कोणी दोन जीव एकत्र येतात, त्यांचे काही मानवी स्वभाव आहेत की नाही, त्या मानवी स्वभावानुसार त्यांच्यामध्ये भांडण तंटे होणारच आहे. त्या दोषांचा आरोप सरळ सरळ व्यवस्थेवरती करायचा ह्या मूर्खपणा कोणी सांगितला. त्यात व्यवस्थेत दोष नाही आहे, दोष आमच्यात आहेत. आमच्या दोषांचा विचार करायचा सोडून व्यवस्थेलाच सुरुंग लावायचा, ही काय विचारांची दिशा कुठून येते आणि काय येते काही कळत. पत्नी येते पतनात्र आहे आणि पती तो सुद्धा त्याप्रमाणेच आहे. मान नरकात येते. दोघांनी एकमेकांना सांभाळायचं हे सगळं सगळं सगळ्यांना सगळं कळतं. म्हणजे थिअरी सगळ्यांना मान्य आहे, प्रॅक्टिकल मध्ये गडबड होते. सगळं कळतो पण वळत नाही. दोघांनी एकमेकांना सांभाळायचं. भगवान शिवांनी जो उपदेश केला तो ज्ञान, ते सुंदरस ज्ञान, अध्यात्म ज्ञान जगतामध्ये सर्वत्र, त्यामध्ये डाबर मंत्र आहेत, शाबर मंत्र आहेत, मंत्रशास्त्र आहे, त्यामध्ये अनेक प्रकारचं चिंतन आहे. कधी कधी आमच्या संसाराला जी काही आमची आसक्ती कारणीभूत ठरते त्या आसक्तीला शांत करण्याकरता उपभोगादी साधनांचा, म्हणजे आम्हाला जे काही हवंय, मुलं बाळ धन द्रव्य संपत्ती इत्यादी सर्व काही, त्याकरता सुद्धा मंत्रतंत्रांची विधानं ही सगळी भगवंताने सांगितलेली. अध्यात्म ज्ञानाचा उपदेशही भगवंताने सांगितले. भगवान शिवांचं कार्यच आहे ज्ञान दातार मारा. आपल्या तर्क मुद्रेने, ज्ञान मुद्रेने दक्षिणामूर्ती होऊन भगवान उपदेश करतात. कैलास पर्वत उत्तरेला आहे, त्या पर्वतावरती भगवान नित्य आरूढ आहेत आणि भगवंताचं मुख भारताकडे आहे. संपूर्ण भारत भूमी त्या कैलास पर्वतासमोर पसरलेली आहे. संपूर्ण भारताचं मुख भगवंताला अभिमुख आहे आणि भगवंताचं मुख आमच्याकडे सन्मुख आहे. त्यामुळे भगवान दक्षिणामूर्ती आहे. आणि उत्तरेकडे डोकं ठेवून जर झोपलो तर त्या उपदेशाचा चांगला परिणाम होतो. चांगले विचार देतात. उत्तर दिशा भगवंताच्या अधिष्ठानाची दिशा आहे. वट विटपी समीपे भूमी भागे निषेण सकल मुनिजना ज्ञान दाता. भगवंताच्या दक्षिणामूर्ती स्तोत्र जे आदिशंकराचार्यांनी रचलेले ते भगवंताच्या मूर्तीकडे पाहूनच रचलेले अध्ययात जे काही जगामध्ये उपलब्ध असलेलं अध्यात्मशास्त्राचं भारतीय संस्कृतीमधले असलेलं सर्वोच्च ज्ञान भगवान शिवशंकरांकडे. इथे जे काही भगवती पार्वतीचे प्रश्न आहेत ते मोठे सुलभ आणि सोपे प्रश्न आहेत. भगवती पार्वतीला भगवान म्हणाले की हे दक्षिणी मी परमतत्वाचं वर्णन करतो. त्या एका विज्ञानाचा उदय आपल्या हृदयामध्ये झाल्यानंतर आपली वृत्ती त्या पातळीला पोचते. ते विज्ञान म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, मीच ब्रह्म आहे हे विज्ञान आहे. अहम ब्रह्मास्मी, माझ्याशिवाय अन्य जगतामध्ये काहीही नाही, मी ब्रह्मस्वरूप आहे. वाक्य सोपं आहे. या वाक्याच्या अर्थाकरता अनेक जणांना आपली आयुष्य खर्ची घालावी लागतात. अर्थ म्हणजे शब्दार्थ नाही तो अनुभव. जर माझ्याशिवाय दुसरं काही नाही तर माझ्या हृदयामध्ये आप पर भेद येणारच नाही. हा माझा आणि तो दुसरा असा विचार येईनच कसा. जर मी ब्रह्म आहे आणि माझ्याशिवाय दुसरं काहीही नाही ही जर निश्चित मत प्रणाली, निश्चित निष्ठा तयार झाली तर द्वेष राग लोभ ईर्षा मद मत्सर कोणा करता. अहम ब्रह्मास्मी या ज्ञानाचा उदय झाला. त्या ब्रह्माशिवाय अन्य दुसऱ्या वस्तूचा अनुभवच जेव्हा येत नाही तेव्हा आपली बुद्धी विमल शुद्ध होऊन जाते. असं विज्ञान दुर्लभ आहे. हे जगदंबे ही स्थिती प्राप्त होणं आणि त्या स्थितीचा नित्य निरंतर असा अनुभव घेत राहणं हे दुर्लभ आहे. असा कोणीतरी एखादा त्रैलोक्यामध्ये येतो की जो यथार्थ रीतीने या अहम ब्रह्मास्मीचा अनुभव घेतो. अहम ब्रह्मास्मी वरती वारंवार प्रवचन अनेक जण करू शकतील पण त्या अनुभवाला पात्र झालेलेच असतील क्वचित. व्याख्या जरूर करता येते. तुम्ही आम्ही त्या पातळीवरती आहोत, आम्ही ती व्याख्या विचारात घेऊ शकतो, आम्ही ती व्याख्या करू शकतो पण अनुभवाला, त्या अनुभवाला येण्याकरता आम्हाला सर्वोच्च पातळी गाठावी लागते. मग स्थावर जंगम जे जे काही आहे ते सर्व ब्रह्माचं स्वरूप आहे. मुळात स्थावर जंगम असं काही नाहीच, मीच सर्वत्र आहे ही वृत्ती दृढ करण्याकरता इतर साऱ्या वृत्तींचा लोप व्हावा लागतो. ते सर्व वृत्ती शांत व्हाव्या लागतात आणि तो अभ्यास आहे. आम्ही स्वीकारलेल्या प्रपंचाला आम्हालाच सोडायचं आहे. प्रपंच सोडा असं म्हटलं की मग मात्र पुन्हा हिंदू धर्मावरती बोट ठेवलं जातं. म्हणाले हा काय उपदेश, मुलाबाळांना घरादाराला पती पत्नींना सोडायचं आणि अध्यात्माच्या नादी लागायचं. प्रपंच सोडायचा म्हणजे घरदार मुलं बाळ पती पत्नी यांना सोडायचं असा जो काही एक अर्थ प्रकट होतो तो गैरसमजुतीचा आहे. आम्ही जो पकडलेला प्रपंच आहे हृदयामध्ये, तो हृदयात पकडलेला प्रपंच आम्हाला हृदयातच निवृत्त व्हायचंय, सोडायचंय. बाहेर आमच्या इंद्रियाधिकांनी काय व्यवहार होतात त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. ठीक आहे, आत त्याचा संस्कार होऊ देऊ नये, आत त्याची जी काही अनुभव आहे तो जाऊ देऊ नये. आतला अनुभव निरंतर स्वतंत्र असावा, शुद्ध असावा. हे कार्य मोठं कठीण आहे, कारण तो स्वीकारलाय आम्ही आणि आम्हाला सोडायचा आहे. बाहेर वृत्तीने प्रपंच सोडला, कृतीने प्रपंच सोडला, पण आतमध्ये जर वृत्ती जागे असतील तर काय करणार हो. आणि तेवढंच म्हणाले, मग संन्यासी झालो, घरदार सोडलं आणि उपवनामध्ये वनामध्ये राहायला गेलो. आता तिथं राहायचं म्हणून तिथे एक कुटी तयार केली, कुटी तयार केली, तिथे आंघोळ पाणी करायचंय, मग त्याच्याकरता मला लंगोटी पाहिजे, लंगोटी पाहिजे तर मला माझ्या पोटाची थोडीशी काळजी पाहिजे, मग त्याच्याकरता गाय घ्यायला पाहिजे, गाय घेतली तर तिच्याकरता चारा पाहिजे, चारा आणायचा म्हणजे शेती पाहिजे, मग एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे कोणी त्या कोणीतरी मदतनीस पाहिजे. म्हणजे अहो हा संसार सोडला. अशा प्रकारचा संसार जर सोडून कोणी अध्यात्माच्या मार्गी आणि नारी लागत असेल तर अवघड आहे. आम्ही प्रपंचात राहू, जे विहित कर्तव्य आहेत ते पूर्ण करू, पण त्या कर्तव्याचे कर्तव्य आणि अकर्तव्य याची जी काही फळं निर्माण होतात त्या फळांपासून आम्ही आमच्या चित्तवृत्ती दूर ठेवू. ते प्रपंचाला सोडणं आहे. असा प्रपंच सोडून जाणं सोपं आहे. मुलं बाळा घरदार दुसऱ्यांच्या अंगावरती सोपवून द्या, आपण आपलं जावं, कुठल्या तरी आश्रमात राहावं, लोकांनी दिलेल्या दानावरच्या अन्नामध्ये पोट भरावं, असा प्रपंच सोडणं सोपं आहे. पण वृत्तीने प्रपंच सोडणं कठीण आणि त्याच्याकरताच अभ्यास आहे आणि त्याच्याकरताच हे सारा अध्यात्मशास्त्र आहे, त्याच्याकरताच सारा शिवप्रभूंनी केलेला उपदेश आहे. म्हणाले जगदंबे, खरं तर या विज्ञानाची माता माझी भक्ती आहे. म्हणजे असं विज्ञान प्राप्त होण्याकरता हे विज्ञान जिचा पुत्र आहे ती भक्ती आपण प्राप्त केली. हे विज्ञान त्या भक्तीचा पुत्र म्हणवलं जात. आई ताब्यात आली, आईला सोडून मुलं राहत नाहीत, मुलबाळ राहत नाही. मग जर आपल्याला त्या मुलाबाळांकडनं काही फायदा हवा असेल तर त्यांच्या आईला ताब्यात ठेवलं तर मुलं बाळ आपल्या उपयोगात अनायास पडतात. थोडक्यात असं की भगवंताचं म्हणणं असं आहे की भक्ती ज्याला प्राप्त होते त्याला ज्ञान, विज्ञान, वैराग्य, विवेक प्राप्त होतात. दोन्ही मार्ग आहेत. एक मार्ग असा आहे की विवेक प्राप्त करा, वैराग्य प्राप्त करा, ज्ञान प्राप्त करा, विज्ञान प्राप्त करा, म्हणजे भक्ती करता येईल. हा एक मार्ग आहे. तर दुसरा सरळ सोड, आधी भक्ती प्राप्त करा, मग ज्ञान, विज्ञान, विवेक, वैराग्य सहज प्राप्त होईल. आणि दुसरा मार्ग आमच्यासारख्या प्रापंचिकांना सहज आहे, आम्हाला जमणार आहे. पहिला जो मार्ग आहे की आधी ज्ञान, आधी विज्ञान, आधी विवेक, आधी वैराग्य, त्याच्याकरता बरीच खटपट करावी लागते आणि आम्हाला आमच्या प्रपंचामध्ये राहताना ती खटपट जरा कठीण जाते. मग आम्हाला आमच्या प्रपंचातच राहून जर ज्ञान, विज्ञान, विवेक, वैराग्य इत्यादी सर्व काही साधायचं असेल तर सरळ भक्तीचाच भाग आचरणात आला तर आम्हाला ते सोपं होऊन जातं. भक्ती हे सर्व मिळवून देते. खरं तर भक्ती स्वतः नितांत सुंदर आहे, तिला ज्ञान वैराग्याधिकांच्या अलंकारांची आवश्यकता नाही. असलं ज्ञान तर ठीक आहे, असलं वैराग्य तर ठीक आहे, पण जो भक्तियुक्त आहे त्याच्याकडे ज्ञानाचं आणि वैराग्याचं नसतं असं क्वचितच घडत. जो खरा सद्भक्त आहे, ज्याची खरी पराभक्ती आहे, ज्याचं खरं नितांत प्रेम, भक्तीचा सोंग घेतलेल्या सोंगाड्याकडे तर ना भक्ती असते, ना ज्ञान असतं, ना वैराग्य असत. त्या सोंगाड्यांच्या गप्पा आपल्याला करायच्याच नाहीये. आम्हाला खरोखरीच अंतःकरणपूर्वक भगवंतावरती नितांत प्रेम निर्माण करून घ्यायचं आहे. त्यामुळे भगवंताचा सारा रोख भक्तीवरती आहे. त्यामुळे भगवान शिवशंकर माता पार्वतीला म्हणतात की ही जी काही भक्ती आहे ती भक्ती आपण आत्मसात करावी. या भक्तीच्या महात्म्याविषयी बोलताना भगवान शिवशंकर मोठ्या अलौकिक गोड गोड गोष्टी सांगतात, ज्या क्वचितच आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळतात. हे सती, ज्ञानात आणि भक्तीमध्ये अंतर नाहीये. जरी गीतेच्या सूत्रांचा विचार करायला गेलो की गीतेमध्ये स्वतंत्र रीतीने तीन सूत्र सांगितलेत की भक्ती, ज्ञान आणि कर्म, खर तर तो आमचा आभास आहे की भक्ती स्वतंत्र सांगितली, ज्ञान स्वतंत्र सांगितलं, कर्म स्वतंत्र सांगितलं. तरी संपूर्ण गीतेचा ज्याने यथायोग्य रीतीने विचार केलेला आहे तो असंच म्हणेल की कर्मामध्ये ज्ञान आणि भक्ती आहे, भक्तीमध्ये ज्ञान आणि कर्म आहे, तर ज्ञानामध्ये भक्ती आणि कर्म आहे. या तिघांमध्ये भेद नाही आहे, तिघांमध्ये एक वाक्यता आहे. विषय समजवून देण्याकरता स्वतंत्र म्हणून विचारात घेतलेले मुद्दे असले तरी तत्वत या तिघांमध्ये काहीही भेद नाही. भक्ती आणि ज्ञानामध्ये कोणी असं म्हणतं की म्हणाले भक्तीनंतर ज्ञान होतं की ज्ञानानंतर भक्ती होते, हे दोघांमध्ये अंतरच नसल्यामुळे जो कुठल्याही एका पक्षाने विचार करू लागेल त्याला दुसरा पक्ष सहज आत्मसात होईल. म्हणजे ज्ञानाच्या मार्गाचा ज्याने विचार केला त्याला भक्ती आत्मसात होते, आणि ज्याने भक्तीच्या मार्गाचा विचार केला त्याला ज्ञान आत्मसात होत. या दोघांमध्ये अंतरच नाही. विषय समजून देण्याकरता स्वतंत्र रीतीने मांडणी होते पण अंतर नाही. पुढचं वाक्य भगवान शिवशंकरांचं एवढं विशेष आहे की भगवान शिवशंकर सतीला म्हणतात की हे सती, जो ज्ञानाचा विरोधी आहे पण भक्त आहे, आणि जो भक्तीचा विरोधी आहे

आम्ही भगवंताचं नाम गुणगायन करू तो एक एक एक त्याला ज्ञान प्राप्त होणारच आहे. भक्ती आणि ज्ञान अंतर नसल्या कारणाने एकमेकांच्या विरोधकांनाही एकमेकांची प्राप्ती होते. भगवान शिवशंकर अलोक मोठे विलक्षण विलक्षण बोलले भक्तीचा महिमा सांगतात. हे शिवे मी तर नित्य भक्तीच्या अधीन आहे. जो माझा तो मला प्रिय आहे. मी भक्तीच्या अधीन आहे. मग तो जातीहीन असो तो कुठेही असो जर माझा भक्त नरकात गेला तर मी नरकात जायला घाबरत नाही. काय भगवंताची भक्तीवरती असलेली विलक्षण कृपा आहे. भक्तमानांवरती असलेली कृपा आहे. तो नरकात मुळात माझा भक्त नरकात जाणारच नाही. पण जर माझा भक्त असून नरकाची जर यात्रा करू लागला तर त्याच्यासाठी मी नरकात जायला अहो तर भगवंताने केलेलीच आहे कृती. त्या बलीकरता हा त्याचा द्वारपाल होतो तो पाताळात जाऊन राहतो एवढं त्याच्या भक्तावरती प्रेम असतो. कुठे त्याचा वैकुंठ धाम तर तो धाम सोडून देतो. आणि बली पाताळात गेला आहे माझा भक्त प्रल्हाद त्याच्या बरोबर पाताळात आहे तर तो त्याच्या रक्षणाकरता द्वारपाल म्हणून पाताळात वास्तव्य करतो. मी भक्ताच्या अधीन आहे. हे सती भक्ती दोन प्रकारची असते एक सगुणा आणि निर्गुणा. याबद्दल अनेक ठिकाणी आपल्याला वेगवेगळे शब्द पाहायला मिळतील. म्हणजे कुठे पराभक्ती आहे तर कुठे गौणी भक्ती असा प्रयोग केलाय. कुठे वैधी भक्ती आहे तर कुठे प्रेमी भक्ती असा प्रयोग केलाय. त्यामुळे इथे भगवंताने सगुणा आणि निर्गुणा किंवा वैधी आणि स्वाभाविक असे प्रयोग केले. यामध्ये अनेक पोटभेद आपल्याला पाहायला मिळतात जे शास्त्रकारांनी मांडलेले आहेत. त्या सगळ्या पोटभेदांचा विचार करायचा झाला तर शास्त्र मोठं होईल आणि शास्त्राच्या परिभाषेतच आपण भक्तीचा विचार करू. पण आपल्याला उमजेल आपल्याला रुचेल अशा भाषेत जर विचार करायचा झाला तर भक्तीचे दोनच प्रकार होतात. एक जो भगवंताला आवडतो असा आणि दुसरा ज्याला भगवंत आवडतात. ज्याला भगवान आवडतात असा सर्वसामान्य रीतीने आपल्याला पाहायला मिळतो. या परमेश्वरावरती प्रेम निर्माण होतं तो परमेश्वर आम्हाला आवडतो यात काही वैशिष्ट्य नाही काही विशेषता नाही. कारण या ईश्वराकडे या परमेश्वराकडे या भगवंताकडे असे गुण आहेतच की त्याच्यावरती सर्वसामान्य प्रेम करेलच. काही काही सर्वसामान्य इतके सर्वसामान्य असतात की तो देतो एवढ्या एका गुणाकरता ते त्याला भजायला तयार असतात आणि भजतात. म्हणाले त्याच्याकडनं भोगांचा लाभ होतो त्याच्यानंतर आम्हाला सौख्याचा लाभ होतो आम्हाला विषयांचा लाभ होतो तो देणारा आहे ना म्हणून आम्हाला आवडतो. ही गौणी भक्ती आहे. ह्याच्यामध्ये हेतू आहे सकामता एक प्रकारे व्यवहार आहे देण्या घेण्याची बाब आहे. आम्ही दिलं त्याच्याकडनं घेतलं हा प्रेमाचा व्यवहार हा प्रेमाचा भाग नाही हा व्यवहाराचा भाग आहे. आणि ती पराभक्ती आहे ती निर्गुणा भक्ती आहे की त्याने आम्हाला काही द्यावं अथवा न द्यावं आम्ही त्याचे आहोत. काही मिळालं नाही तरी चालेल. ज्या स्थितीत त्याने आम्हाला ठेवायचा विचार केलाय त्या स्थितीत आम्ही राहू. सुखात दुःखात दोन पायाचे चार पायाचे पाताळात भूतलात स्वर्गात आम्हाला जिथे राहताय जिथे त्याने ठेवलंय तिथे आम्ही राहू. नाही दिलं हरकत नाही पण आम्ही त्याच्यावरती प्रेम करू. आम्हाला एवढंच करता येतं त्याच्यावरती प्रेमच करता येतं बाकी आम्हाला काही ठाऊक नाही. ती पराभक्ती आणि अनेकांची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील या पराभक्तीची. हे जे कोणी पराभक्त आहेत ना हे पराभक्त भगवंताचे मामेव म्हणून असतात. ते माझे आहे असं भगवान म्हणतात. आपण म्हणतो की हा परमात्मा सम आहे या परमेश्वराकडे हा माझा आणि तो परका असा भाव नाही पण साफ चूक आहे. हा काही काही लोकांनाच आपलं म्हणतो. त्या काही काही लोकांमध्ये आपलं नाव येतं का आपली तशी पात्रता आहे का आपल्या अंगी तसे गुण आहेत का की देवाच्या आवडणाऱ्या लोकांमध्ये आपलं नाव घातलं जाईल. बाकी भक्तीचा अन्य कुठलाही विवेचनाचा भाग कितीही कितीही शास्त्राच्या

0: त्याच्यामध्ये मांडला तरी होऊ शकत नाही, पूर्ण होऊ शकत नाही. आणि असा प्रयत्न करावा की त्याला आम्ही आवडावं. तो आम्हाला आवडतो कारण त्याच्याकडे तशा पात्रता आहेत. आम्ही त्याला आवडतो अशा काही पात्रता आम्ही मिळवतो का? आम्ही त्याला आवडू अशा काही पात्रता आमच्या अंगी याव्या म्हणून आम्ही काही प्रयत्न करतो का? भक्तिशास्त्राचा उहापोह पुढ्या अनेक भागांनी, धर्माचं अधिष्ठान भक्ती आहे, ज्ञानाचं अधिष्ठान भक्ती आहे, कर्माचं अधिष्ठान भक्ती आहे. एक वेळ परब्रह्म परमात्मा प्राप्त होईल ते प्राप्त होणं अवघड नाही, पण अशी पराभक्ती प्राप्त होणं त्याच्या प्राप्तव्यापेक्षा अवघड आहे. म्हणून भक्ती साधन नाही तर भक्ती साध्य आहे. भक्ती प्राप्त केली पाहिजे. त्या भक्तीच्या जोरावर तो केव्हाही प्राप्त होईल, कारण त्याने सांगितलंच मी भक्तीच्या अधीन आहे. माझा भक्त नरकात असेल तर मी नरकात जाईल, हो मला काही लाज नाही. तो ज्या अवस्थेत असेल त्या अवस्थेमध्ये मी जायला, मग गोरा कुंभाराच्या चिखलात तो नाचतोय तर मी नाचायला, तिने मला पितांबर भिजतोय चिखलाने माखला जातोय, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मग चोखा मेळा मेलेली ढोर ओढत असेल तर मी पण मेलेली ढोर ओढायला जाईल, कारण ते माझ्या भक्ताचं कार्य आहे ना. तो माझं नाव घेतो, माझ्यावरती प्रेम करतो, त्याच्या प्रेमापोटी मी त्याच्या कार्यामध्ये धावून धावून हात घालतो. तो भक्तीच्या अधीन आहे. भक्ती अलौकिक शास्त्र आहे.
1: श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं पुराण शिवपुराण. वक्ते होते धुळे येथील हरिभक्तपरायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे मधुबाला जव्हेरी यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा.

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत श्रीधर फडके आणि स्वर सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक आपण पाहतो आहोत. आजचा हा श्लोक आहे 51वा. मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी, प्रपंचिक नाही जया ते उपाधी. सदा बोलणे नम्रवाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. इथं आपण बघितले 47व्या श्लोकापासून 56व्या श्लोकापर्यंत शेवटचा चरण आहे, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. हा दासच आहे, पण सर्वोत्तम जे रघुराज, त्यांचा हा दास आहे. कुणाचाही दास असणं वेगळं आणि प्रत्यक्ष भगवंताचा दास असणं हे वेगळं. म्हणून इतर जरी कशाचा अहंकार नसला तरी भक्त मंडळी म्हणतात मी भगवंताचा भक्त आहे. हा अहंकार अभिमान धरून ठेवायला हरकत नाही. तसं मी त्या सर्वोत्तमाचा दास आहे. असा जो दास असतो, आणि हिथं जी वर्णनं केलेली आहेत त्याची लक्षणांची, ती सगळी जो पूर्ण झालेला पुरुष आहे, प्राप्त पुरुष ज्याला आपण म्हणतो किंवा संत ज्याला आपण म्हणतो, त्यांचीही लक्षणं आहेत की त्यांचा आतला बोध कसा असतो आणि बाहेर त्यांचं वागणं कसं असतं, ह्या दोन्ही संबंधीचे उल्लेख या श्लोकातनं आलेले आहेत. आता या 51 श्लोकात त्यांनी म्हटलं आहे, मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी. सांडिली हा शब्द दोन्हीकडे घ्यायचा. मद टाकला, मत्सर टाकला आणि स्वार्थबुद्धी टाकली, हे तिन्ही गोष्टी ज्यांनी सांडून दिलेली आहेत. पहिल्यांदा साधकावस्थेमध्ये हे जे विकार असतात हे आपण सांडायचे असतात, आणि नंतर अशी एक स्थिती त्या महापुरुषाची होते की विकारच त्याला सोडून जातात, कारण त्यांना तिथं राहायला जागाच नसते. ती जागा सगळ्या पारमार्थिक गुणांनी भरलेली असते, त्यामुळे ह्यांना तिथं स्थान नाही. त्यामुळे म्हटलंय मद. मद याचा अर्थ ताठा, गर्व, अहंकार प्रत्येकाला असतो. स्थूल अहंकार असतो, नाहीतर निदान सूक्ष्म अहंकार, मी देह आहे हा तरी असतोच. हा सगळाच अहंकार जाऊन मी त्याचा दास आहे अशी शरणागत भावना आपोआप आलेली असते साधनेनी, सद्गुरूंच्या कृपेने. म्हणून हा मद जो आहे, माज आहे एक प्रकारचा. कुणाला विद्येचा असतो, कुणाला सौंदर्याचा असतो, कुणाला तारुण्याचा असतो, कशाचा माज जो आलेला असतो, हा माज मस्ती यांनी टाकून दिलेली आहे, त्यांनी सला टाकून दिलेला आहे. मत्सर हा जो येतो तो कशामुळे, महत्त्वाकांक्षा असते काहीतरी, आपल्याला दुसऱ्यापेक्षा काहीतरी मोठं व्हायचं असतं, पैसा मिळवायचा असतो, म्हणजे दुसऱ्याशी तुलना करून जो स्पर्धात्मक भाव आपण असं म्हणतो तसा त्याच्यामध्ये असतो. आणि या मत्सरापोटी द्वेष, दुसऱ्याविषयीचा तिटकारा, तिरस्कार असे सगळे विकार त्याच्या भोवती गोळा झालेले असतात. आणि हा मत्सर देखील अहंकाराच्या पोटीच असतो. सगळ्याचं मूळ जे आहे ते अहंकार आहे. त्या अहंकारच टाकला तर या सगळ्या गोष्टी जातात. म्हणून मदही टाकलेलं आहे, मत्सरही टाकलं आहे, आणि त्याचबरोबर स्वार्थबुद्धी टाकली आहे. स्वार्थबुद्धी याचा अर्थ फक्त देहाचा विचार. मी देह आहे आणि देहाला लागलेले माझे सबब, माझा संसार, माझी मुलं, माझा पैसा, माझी गाडी, माझा ब्लॉक, सगळ्या गोष्टी, माझे मानमरातब, मोठेपणा, सगळं त्या मीच्या भोवती आहे. आणि ही स्वार्थबुद्धी असल्यामुळे दुसऱ्याचा विचार इथं कुठे येतच नाही. स्वार्थामध्ये पूर्ण विचार स्वतःबद्दलचा असतो, परार्थामध्ये विचार स्वतःचा आणि त्याच्याबरोबर दुसऱ्याचा असतो, आणि परमार्थामध्ये सगळाच विचार दुसऱ्याचा असतो, स्वतःचा काहीच नसतो. तर इथं ह्या ठिकाणी स्वार्थ बुद्धी त्यांनी केव्हाच टाकून घेतली, त्याचं कारण हा जो संत आहे हा परमार्थातलं उच्च पद जे आहे ते त्यांनी प्राप्त करून घेतलेलं आहे, त्याच्या लक्षात आलेलं आहे काय स्वरूप आहे स्वतःचं सुद्धा, आणि त्यामुळे हे जे अवगुण आहेत मद मत्सर स्वार्थबुद्धी आपोआपच त्याला सोडून गेलेले आहेत आणि ते पुन्हा येण्यासाठी गेलेले नाहीत, कायमचे गेलेले आहेत। आता आणखी काय होत आहे त्याचं, प्रपंचिक नाही जया ते उपाधी, प्रपंचिक उपाधी नाही याचा अर्थ प्रपंचच नाही असं नाही, प्रपंच आहे त्याला, तो प्रपंच करतो आहे चार चौघासारखा, तथापि सामान्य मनुष्य जो त्या प्रपंचामध्ये गुंतलेला असतो ममत्वाने आसक्तीनं मी माझं मला या अपेक्षेने तो जो गुंतलेला असतो त्या गुंतण्यात हा सापडत नाही, प्रपंच तर करतो आहे पण त्यापासून वेगळा आहे। जसं कमळ पाण्यात आहे पण कमळाच्या पानावर पाणी राहत नाही, आले की लगेच जातं पान पुन्हा कोरडं, तसा सगळ्यात आहे पण प्रपंचाचा लेप त्याला लागत नाही, त्यामुळे संसाराची प्रपंची उपाधी जी आहे ही त्याला लागत नाही। बरं, म्हणून त्यांनी साधनेच्या काळात पारमार्थिक उपाधी लावून घेतलेली असते, साधना करायची असते, ध्यान आहे, नाम आहे, वाचन आहे, चिंतन आहे, पठन आहे, मनन आहे, त्याप्रमाणे आचरण करायचं आहे, हे सगळे आहे, पण ही देखील त्याला पारमार्थिक ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या उपाधी होत नाहीत, या साधनाखाली तो जे काही करत असतो हा त्याचा पुढे सहज स्वभाव बनतो। आता आम्हाला ध्यान करायचं आहे असं त्याला मुद्दाम म्हणावं लागत नाही, तो सहजच ध्यानाला बसतो। आता मला इतकं नाम घ्यायचं आहे असं म्हणत नाही, सहजच नाम चालू असतं, नामाचं विस्मरण त्याला होत नाही। त्याचबरोबर अद्वैत ग्रंथांचं वाचन पठन चिंतन सहजच तो करत असतो। म्हणून प्रापंचिक नाही जया ते उपाधी, आता ही जी अंतरस्थिती आहे त्याचा परिणाम बाहेर काय दिसतो, तर सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, साहजिकच त्याला बोध झाल्यामुळे त्याचं जे काही बोलणं असतं ते सदा सदोदित नेहमीच त्याचं बोलणं नम्र असतं, त्याची वाणी नम्र असतं, आतूनच तो नम्र झालेला असतो, ती नम्रता त्याच्या वाणीमध्ये त्याच्या आचरणामध्ये डोकावत असते, आणि सुवाचा जे जो बोलण्याचा विषय आहे तोही चांगला आहे, आनंदाचा आहे, बोलण्याची त्यांची जी वाणी आहे ती आनंदाची आहे, आणि त्याच्याकडे येणारी जी मंडळी आहेत ती देखील त्याचं बोलणं ऐकून आनंदभरीत होऊन जात आहेत, जे इथं देणं घेणं जे आहे ते आनंदाचंच देणं घेणं आहे। आणि या सगळ्याचा कशाचा परिणाम असं विचाराल, तर आज जर त्याला सोहमबोध झालेला आहे, अहम ब्रह्मास्मीचा बोध झालेला आहे, त्याचा परिणाम म्हणून हे बाहेर असं त्याचं वागणं झालेलं आहे। म्हणून नमसंत आहेत आणि कठोर बोलतायत, कडक बोलतायत, उलटून बोलतायत असं कधी दिसणार नाही, आणि जर कधी क्वचित एखादळ बोलले तर ते त्या शिष्याच्या कल्याणासाठी असेल, ते क्षणभर त्या कामापुरताच त्याचा उपयोग केलेला असतो, अखंड बघावं तर ते शांतच आपल्या ठिकाणी असतात। असा जो काही आहे हा सर्वोत्तमाचा दास तोच जगात धन्य होतो। म्हणून म्हटलंय मदे मत्सरे सांडिली स्वार्थ बुद्धी, प्रपंचिक नाही जयाते उपाधी, सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। जय जय रघुवीर समर्थ।

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा, फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, ऐकूया संत सावतामाळी यांची अभंगरचना, संगीत आणि स्वर श्रीनिवास केसकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे। आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। प्रस्तुती भक्तीसुधा।
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार, प्रस्तुती भक्ती सुधा।

0: भक्ति सुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, भक्ति सुधा वरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार। श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर राजेश दातार।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्री स्वामी समर्थ। सातारा शहरात नानाबुवा तांदूळवाडकर नावाचे भजनामध्ये सदैव दंग असणारे वारकरी होते। ते अतिशय प्रेमळ स्वभावाचे होते। श्री दत्तावतारी स्वामी समर्थांची कीर्ती त्यांच्या कानावर गेली आणि त्यांच्या मनात आलं की स्वामी समर्थांचं आपण दर्शन घ्यायचं। साताऱ्याहून निघून एक दिवस ते अक्कलकोटला आले, तेव्हा स्वामी चोळाप्पाच्या घरी मुक्कामाला होते। बुवा चोळाप्पाच्या घरी गेले आणि त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला। स्वामींची तेजस्वी कांती आणि अद्भुत दिव्य तेज पाहून बुवा एकदम आनंदित झाले। त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। स्वामींना कितीही डोळे भरून पाहिलं तरी चित्ताचं समाधान होतच नाही हा नवा अनुभव त्यांना आला। बुवांच्या मनात आलं की स्वामींपुढे भजनं म्हणावीत, परंतु बुवांना वाटलं की स्वामींना भजन ऐकायला आवडेल का, ते भजनाला बसतील का। म्हणून स्वामींना नमस्कार करून बुवा गणपतराव जोशींच्या बिराडी मुक्कामाला गेले। रात्र पडल्यावर स्वामी अचानक जोशी बुवांकडे आले। रात्री सुद्धा स्वामींच्या आगमनाने लख प्रकाश पडला। बुवांच्या लक्षात आलं की स्वामी त्यांच्या मनातला विचार ओळखूनच आले आहेत। बुवांनी वीणा सज्ज केली, मृदुंगावर थाप पडली। बुवांनी अप्रतिम आवाजात भजन म्हणायला सुरुवात केली। बुवांचा सूर लागला होता, स्वामी भजन ऐकत होते। इतक्यात बुवांचा स्वर थांबला आणि ते घटकाभर स्वामींकडे पाहतच राहिले। लोकांना काहीच कळेना। बुवा काही वेळाने भानावर आले आणि त्यांनी भजनं पूर्ण केली। तेव्हा गणपतराव जोशी यांनी बुवांना विचारलं की बुवा, भजन चालू असताना तुम्ही घटकाभर थांबलात आणि स्वामींकडे पाहतच राहिलात, कृपा करून काय घडलं ते सांगाल का। बुवा म्हणाले, स्वामी भजन ऐकण्यात तल्लीन झाले होते, परंतु स्वामींनी मला अचानक पंढरीच्या विठोबाचं दर्शन दिलं। ते रूप पाहून मी भान हरपून त्या सावळ्या विठ्ठलाकडे पाहतच राहिलो। बुवांचं बोलणं ऐकून सर्व भक्तजन आनंदाने बेभान झाले आणि सर्वांनी बुवांना उचलून घेतलं, कारण प्रत्यक्ष दत्तावतारी स्वामींनी बुवांना भगवंताचं दर्शन घडवलं होतं।

ऐकूयात स्वामी संदेश. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आपली भगवंतावर श्रद्धा असेल तर भगवंत चिंतनात मन रममाण होतं. भगवंत स्मरणात स्वर लागला तर प्रपंचातली दुःख कमी होत जातात, दुःखाची जाणीव कमी होत जाते. तुम्हाला मी अंतःकरणापासून सांगतो की नाम आपल्याला प्रापंचिक दुःखातून तारून नेतं, म्हणून अखंड नामस्मरणाला पर्याय नाही. नाम हेच खरं तर आपलं साधन आहे आणि तेच आपल्या आयुष्याचं अंतिम साध्य आहे. तुकाराम महाराजांनी भगवंताला आळवताना म्हणूनच म्हटलंय की संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, म्हणवनी तुझे आठविले पाय, येवो माझे माय पांडुरंगे.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी bhaktisudha.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी bhaktisudha.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 2 सप्टेंबर. नामात राहणं म्हणजेच मरणातीत होणं. मुलगा आजारी पडला तर माणूस देवाला नवस करून त्याला जगवायचा प्रयत्न करू लागतो. जगला तर देवाला अर्पण करीन म्हणतो. अर्पण करणार म्हणजे आपलेपणा सोडणार. मग तो आज मरण पावला तरी कुठे बिघडलं? मुलगा जगावा असं वाटतं ते आमच्या सुखाकरिताच. एक दिवस हा जाणारच, हे ज्याला खरं पटलं तो नाही देवाजवळ असं मागणार. जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटावं हे मागून घेण्यापेक्षा मरण चुकवावं हे म्हणणं किती वाईट आहे. खरा भक्त तोच की ज्याला संताजवळ किंवा देवाजवळ काय मागावं हे बरोबर समजतं. मरणाला जे कारण झाले ते चुकवावे. मरण येणार हे नक्की ठरलेलंच आहे. मग ते चांगलं यावं असं नाही का वाटू? ज्यानंतर पुन्हा जन्म नाही ते चांगलं मरण. जो मरतो त्याचा आपण शोक करतो. देव आज लोपला असं म्हणतो. ते आपल्या स्वार्थापोटीच. स्वतःला विसरणं, मी कोण हे न जाणणं, हे मेल्याप्रमाणेच आहे. याकरता आलेली संधी वाया जाऊ देऊ नये. बुद्धी जोवर स्थिर आहे तोवर कार्य साधून घ्यावं. आजची बुद्धी उद्याला टिकत नाही असं आपलं चाललं आहे. संकल्प विकल्पांनी आपण बेजार होतो तेव्हा ज्या वासनेत आपला जन्म होतो ती वासनाच भगवंताच्या नामाने मारून टाकावी. नामात राहणं म्हणजेच वासना मारणं, म्हणजेच मरणातीत होणं. भगवंताचं होऊन राहणं हाच मरण टाळण्याचा खरा उपाय आहे. काळाचाही जो काळ, त्याला ओळखल्यावर मरणाची भीती कसली? ज्ञानी नाही मरणाची काळजी करत. नुसतं जिवंत राहणं हे काही खरं नव्हे. जगणं हे काहीतरी हेतूसाठी, ध्येयासाठी असावं. जगून भगवंताच्या अनुसंधानात राहावं. भाग्याचा दिवस तोच की ज्या दिवशी नामस्मरणामध्ये देहाचा अंत झाला. वास्तविक आम्ही दररोज जगतो आणि मरतो. एकदा निजला आणि पुन्हा जागा नाही झाला की तेच मरण. झोप हे एक प्रकारचं मरणच आहे. एवढ्याकरता झोपी जाताना नामस्मरण करीत करीत झोपी जावं, म्हणजे उठतानाही नामस्मरणातच जाग येईल. पण झोपेच्या वेळी नाम येण्यासाठी त्याचा अगोदर अभ्यास करणं जरूर आहे. जागृतीत अभ्यास केला नाही तर झोपेच्या वेळी दुसरेच विचार येतील. नामस्मरण बाजूलाच राहील आणि भलत्याच विचारात पटकन झोप लागून जाईल. सदोदित नामस्मरण केलं नाही तर ते अंतकाळी कसं येईल? अभ्यास अगोदर केला नाही तर परीक्षेच्या वेळी तो कसा येईल? तेव्हा नामस्मरणाच्या अभ्यासाला आजपासूनच सुरुवात करूया. आपुले मरण पाहिले म्या डोळा, म्हणजे माझ्या देखत वासना संपूर्ण क्षीण झाली हा अनुभव घेणे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोते हो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. पारंपरिक संगीत रचनेतलं हे भारूड गायलं आहे शाहीर साबळे आणि सहकारी यांनी.
2: सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा हट वंगे रे आडवा हट वंगे रे आडवा हट वंगे रे.

0: काम क्रोध विंचू चावला तम घाम अंगाशी आला
1: महाराज
0: त्याने माझा प्राण चालिला अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला देवा रे देवा आता काय मी करू अरे विंचू चावला अरे विंचू चावला अरे विंचू चावला हो मनुष्य इंगळी अति दारुण
1: हा हा म्हणजे अति दारुण
0: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध नाही दारुण म्हणजे भयंकर
1: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का
0: अभ्यंकरचाही संबंध नाही अभ्यंकर नव्हे भयंकर म्हणजे अति भयंकर
1: अतिभयंकर म्हणजे
0: खूप भयंकर
1: आणि खूप भयंकर म्हणजे
0: मांदळ भयंकर
1: आणि मांदळ भयंकर म्हणजे
0: तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर
1: बापरे
0: मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं
1: तिनं म्हणजे त्या खायच्या इथल्या गंगीनं
0: हे गंगीचा इथं काय संबंध
1: मग त्या रंगीनं
0: कोणाचाही संबंध आहे तिनं म्हणजे त्या इंगळीनं
1: त्या इंगळीनं महाराज इंगळी म्हणजे
0: मोठा विंचू
1: अंदाजे केवढा
0: तुझ्या एवढा मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला महाराज देवारे देवा आता काय मी करू आता कुठं मी जाऊ अरविंद तू तावला हो या विंचवाला उतारा
1: गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री
0: असला उतारा चालत नाही
1: मग एक गरम गरम पावशेर
0: काय ते
1: दूध
0: असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा
1: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा
0: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं तमोगुण म्हणजे काय तमोगुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा
1: मी मारतो पिन
0: या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा आणि विंचू इंगळी उतरे झरझरा अरविंद चावला
1: महाराज
0: अरविंद चावला सत्य उतार्या येऊन अवघा सारिला तमोगुण
1: बर झालं
0: किंचित राहिली फुणफुण
1: अजून राहिले
0: शांत केली जनार्दने पुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय।
2: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना संगीत आशिष केसकर आणि स्वर आनंद भाटे यांचा।

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, संत जनाबाईंची भक्ती रचना आपण ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे विभावरी आपटे.

गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर यांच्या स्वरात ऐकूयात संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत दत्ताराम गाडेकर.

श्रोते हो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाम मंत्र।

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम सनातन धर्मातील वैज्ञानिक सत्य। अभिवाचक आहेत आशीष केसकर। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्ती सुधा।
0: सनातन धर्मातील वैज्ञानिक सत्य या मालिकेमध्ये आज आपण व्यायाम, स्नान, संध्या आणि उपासना ह्या गोष्टींविषयी जाणून घेऊयात। आपल्या दिनचर्येत भोजनाला जितकं महत्व आहे तितकंच व्यायामाचंही महत्व आहे। ज्याप्रमाणे जगण्यासाठी खाणं आवश्यक आहे त्याप्रमाणे खाल्लेलं पचवण्यासाठी व्यायाम अत्यंत आवश्यक आहे। व्यायाम करण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत, अपवाद व्यायामशाळा आणि जिम हा आहे। व्यायाम नियमितपणे करण्यासाठी मनोनिग्रहाची गरज असते। आळस हा व्यायामातला गतिरोधक आहे। व्यायामासाठी वेळ मिळत नाही ही सबब लंगडी आहे। जेवणासाठी आपण वेळ काढतोच ना, नाटक सिनेमाला गेल्यावर तिकिटासाठी रांगेत उभं राहायला आपल्याला वेळ असतो। एखाद्या समारंभाच्या मुख्य पाहुण्याच्या आगमनासाठी आपण वाट पाहतो तेव्हा वेळेची अडचण येत नाही, पण व्यायामासाठी मात्र येते। ह्याला कारण आळस हा आहे। व्यायाम हा पहाटे करणं उत्तम, परंतु पहाटे व्यायाम करणं शक्य झालं नाही म्हणजे व्यायाम करायचाच नाही हे गैर आहे। व्यायाम हा कोणत्याही वेळी करता येतो, फक्त व्यायामापूर्वी किमान एक तासभर आपलं पोट रिकामं असलं पाहिजे। सूर्यनमस्कार 10x10 खोलीतही घालता येतात, तेवढ्या कमी जागेत आसनंही करता येतात। त्यामुळे व्यायामाला वेळ मिळत नाही, व्यायामाला जागा मिळत नाही हा निव्वळ पलायनवाद आहे। पहाटे शुद्ध हवेत फिरायला जाणं यासारखा उत्तम व्यायाम नाही। ज्यांना पहाटे फिरायला जाणं शक्य होत नाही त्यांनी संध्याकाळी फिरायला जावं। शारीरिक तंदुरुस्तीसाठी सायकलिंग आणि पोहणं हेही उत्तम व्यायाम प्रकार आहेत। अन्नाचं पचन होण्यासाठी व्यायाम करणं अपरिहार्य आहे। सनातन धर्मियांमध्ये संध्या भागवत उपासनेविषयी जितकी श्रद्धा आहे, प्रेम आहे, तितकंच व्यायामाच्या बाबतीतही असलं पाहिजे। कारण शरीर माध्यम खलु धर्मसाधनम, अर्थात शरीर हे धर्माप्रमाणे आचरण करण्याचं मुख्य साधन आहे। जर शरीर निरोगी नसेल तर कसलं स्नान आणि कसली संध्या। आज माणूस पैशाच्या पाठीमागे धावत आहे, पैशासाठी तो इतका वेडा होतो की त्याला आपल्या घराचा इतकंच नव्हे तर बायका मुलांचाही विसर पडतो। मग शारीरिक तंदुरुस्तीकडे त्याचं दुर्लक्ष झाल्यास त्यात आश्चर्य ते कसलं। आयुर्वेद शास्त्रात म्हटलंय की व्यायाम मदृढ गात्रस्य व्याधीर नास्ती कदाचन, विरुद्धम वा विदग्धम वा भुक्तम शीघ्र विपच्यते, भवन्ति शीघ्रम नैतस्य देहे शिथिलतादय, न चैनम सहसा क्रम्य जरा समाधि रोहति, न चास्ति सदृशम तेन किंचित स्थौल्यापकर्षणम, ससदा गुणमाधते बलिनाम स्निग्ध भोजिनाम। याचा अर्थ असा की व्यायामामुळे बलवान झालेल्या मनुष्यावर रोगाचे सहसा आक्रमण होत नाही। देशकाळाच्या विरुद्ध किंवा कच्चं पक्कं खाल्लेलं अन्न सहज पचलं जातं। व्यायाम करणाऱ्या पुरुषाचा देह हा शिथिलता, आळस या दुर्गुणांपासून मुक्त असतो आणि त्याला म्हातारपण लवकर येत नाही। स्थूलपणा कमी करण्यासाठी व्यायामासारखं दुसरं औषध नाही। बलवान पुरुषाने स्निग्ध पदार्थ खाऊन व्यायाम केला तर त्याला त्याचा नेहमीच फायदा होतो। आपल्याला व्यायामासाठी प्राचीन ऋषीमुनींनी सांगितलेली आसनं करणं अत्यंत हितकारक असतं। योगासनं आणि सूर्यनमस्कार व्यायामासाठी अत्यंत आणि इतका उपयुक्त आहे की जर नियमितपणे त्याचा सराव केला तर त्या मनुष्याला रोगापासून मुक्ती मिळेल। इतकंच नव्हे तर कोणताही रोग त्या व्यक्तीच्या वाऱ्यालाही उभा राहणार नाही। आता आपण स्नानाविषयी माहिती जाणून घेऊ। त्यात सुरुवातीला स्नानापूर्वी तेल मालिश करण्याचं शास्त्रीय महत्व आपण जाणून घेऊयात। आपल्या भारतात अतिप्राचीन काळापासून तेल मालिश करण्याची प्रथा आहे, परंतु युरोपमधील शास्त्रज्ञांच्या दृष्टीने हा एक नवीन प्रकार आहे. त्यामुळे स्वीडनचे शास्त्रज्ञ हेनरी कलिंग आणि हॉलंडचे शास्त्रज्ञ डॉक्टर मेजर यांनी संशोधन करून असा निष्कर्ष काढला की तेल मालिश केल्याने त्वचेवरची बंध असलेली रंध्रे मोकळी होतात आणि अशा प्रकारे रंध्र मोकळी झाली की ते आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर असतं हे सिद्ध झालेलं आहे. जर नियमितपणे डोक्याला तेल मालिश केलं तर डोकेदुखी, केस गळणं हे प्रकार आपोआप बंद होतील. आपल्या रक्तात लाल, पांढरे आणि सूक्ष्म असे तीन प्रकारचे रक्तकण आढळतात. निसर्गाने संपूर्ण शरीर लहान लहान रंध्रांनी बनवलेलं आहे. या रंध्रांच्या द्वारे शुद्ध पाणी, हवा, अन्न, रक्तकणांना जिवंत ठेवलं जातं. त्वचेवरची ही रंध्र शरीरातला मळ घामाच्या वाटे शरीराबाहेर फेकण्याचं महत्त्वाचं कार्य करते. तेल लावून मालिश केल्यामुळे ही रंध्र मोकळी होतात आणि अधिक सशक्त बनतात. त्वचेला एक प्रकारचं तेज येतं, स्फूर्ती येते. वृद्धत्व लवकर येत नाही, अर्थात आपलं आयुष्य वाढतं. मालिश करण्यामुळे शरीरातल्या रक्ताभिसरणाची क्रिया अगदी सुलभ होते. वातावरणातल्या बदलाचा परिणाम सहन करण्याचं सामर्थ्य त्यामुळे प्राप्त होतं. मालिश करण्यासाठी शुद्ध मोहरीच्या तेलाचा वापर केला पाहिजे, अन्य कोणतंही तेल वापरू नये. तुपानेही मालिश करू नये, कारण आयुर्वेदात असं म्हटलंय की घृता दुष्ट गुणम, तेल मर्दने न तू भक्षणे. म्हणजे तुपाच्या 8 पट जास्त शक्ती ही तेलात असते, मात्र शक्ती मालिश करण्यात आहे, खाण्यात नाही. तेल मालिशच्या तेलाविषयी ऋषींनी असं म्हटलंय, सार्षपम गंध तैलंच यक्तोलम पुष्पवासितम अन्य द्रव्य युक्तम तेल न दृश्यती कदाचन. सरसाचं तेल, सुवासिक फुलांप्रमाणे वास असलेलं सुगंधी तेल आणि ज्यात अन्नद्रव्य मिसळली आहेत अशी सर्व तेल संपूर्ण दिवस वापरली जाऊ शकतात. आता आपल्या मनात असा प्रश्न निर्माण होईल की तेल मालिश करणं जर इतकं फायदेशीर असेल तर ते रोज का केलं जात नाही? ह्या प्रश्नाचं उत्तर धर्मग्रंथातल्या एका श्लोकात आहे. तो श्लोक असा आहे, तेलाभ्यंगे रवौ तापहा स सोमे शोका कुजमृतीही बुधेर्धने गुरौ हानिही शुक्रे दुःखम शनौ सुखम. याचा अर्थ असा, रविवारी तेल मालिश केलं तर ताप, सोमवारी शारीरिक सौंदर्य, मंगळवारी मृत्यू, बुधवारी धनलाभ, गुरुवारी नुकसान, शुक्रवारी दुःख आणि शनिवारी सुख प्राप्त होतं. ही केवळ भाकड कथा नसून त्यामागे शास्त्रीय कारणं आहेत. ती कारणं आपण जाणून घेऊयात. रविवारी तेल मालिश करू नये असं म्हटलंय, त्याचं कारण काय आहे आणि त्याचा उपाय काय आहे तो आपण जाणूयात. रविवारी सूर्याचा जास्तीत जास्त प्रभाव पृथ्वीवर पडतो. सूर्य म्हणजे प्रचंड उष्णतेचं आगर आहे आणि सूर्याची उष्णता सूर्यापासून अब्जावधी मैल दूर असलेल्या पृथ्वीवर परिणाम केल्याविना राहत नाही. शरीरात सुद्धा वात, पित्त, कफ यापैकी पित्त हे उष्णतेचं प्रतीक आहे. त्याच्या असमतोलामुळे शरीरात उष्णतेशी निगडीत व्याधी निर्माण होऊ शकतात. रविवारी संपूर्ण दिवसभराचं वातावरण अन्य दिवसापेक्षा अधिक उष्ण असतं आणि तेल मालिशमुळेही शरीरात उष्णता म्हणजे पित्ताचं प्रमाण वाढतं. परिणामी शरीरात पित्तजन्य रोग बळकावण्याची शक्यता अधिक असते. परंतु आपल्या थोर ऋषीमुनींनी शास्त्रीय संशोधन करून रविवारीसुद्धा तेल मालिश करण्याचा पर्याय शोधून काढलाय. त्यांनी आपल्या वनस्पतीशास्त्राच्या आधारे म्हटलंय की रवौ पुष्पम, म्हणजे रविवारी फूल, उदाहरणार्थ गुलाबाचं फूल, हे तेलात टाकून मालिश करावं, म्हणजे त्या फुलाच्या सुगंधाबरोबरच उष्णतेची तीव्रताही कमी होईल. आता मंगळवारी तेल मालिश केल्यामुळे नुकसान होतं असं जे श्लोकात म्हटलंय त्याविषयी जाणून घेऊयात. धर्मशास्त्रात मंगळवारी तेल मालिश करणं अतिशय निषिद्ध मानण्यात आलेलं आहे. इतकंच नव्हे तर धर्मशास्त्रात असंही म्हटलंय की मंगळवारी तेल मालिश करण्याने त्या व्यक्तीचा मृत्यूही संभवतो. कारण भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि मंगळ हे क्रूर ग्रह आहेत. मंगळ ग्रहाला भूमिपुत्रही म्हटलं जातं, कारण तो पृथ्वीच्या अधिक जवळ आणि तांबडा असा दाहक ग्रह आहे. मंगळ ग्रह आपल्या शरीरातल्या लाल रक्तावर सर्वाधिक परिणाम करतो. मंगळ ग्रहाचा मंगळवारी मानवी शरीरावर सर्वाधिक परिणाम होत असतो. त्यामुळे आपल्या शरीरातला रक्तप्रवाह हा उष्ण होतो आणि तेल मालिश करताना रक्तदाब वाढतो ही गोष्ट डॉक्टरांनी सिद्ध केलेली आहे. रक्तदाब वाढल्यामुळे मूर्छा, अपस्मार आणि अन्य रक्ताविकार बळावतात, त्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. तथापि मंगळवारी तेल मालिश करण्याचा पर्याय खुला ठेवताना आपल्या ऋषींनी असं म्हटलंय की भौम वारेच मृत्तिका, म्हणजे मंगळवारी तेलात थोडीशी माती मिसळून तेलाच्या उष्णतेची तीव्रता कमी करता येऊ शकते. असं तेल रक्ताला घातक ठरत नाही. मंगळ ग्रह तसंच आपल्या शरीरातही पृथ्वी तत्व असतं, म्हणून असं तेल शरीराला उपयुक्त ठरतं. आता आपण गुरुवारी तेल मालिश केल्यामुळे काय होतं ते जाणून घेऊयात. आयुर्वेदात म्हटलंय की गुरुवारी तेल मालिश केल्यामुळे निश्चितपणे शारीरिक हानी होते. त्यावर आपल्या ऋषीमुनींनी संशोधन करून एक पर्याय शोधलाय. ते म्हणतात गुरौ दुर्वा. तेलामध्ये दुर्वा मिसळल्यामुळे त्याचे गुणधर्म तेलात उतरतात आणि त्यामुळे शरीरातली ज्ञानशक्ती वाढते, कारण हिरव्या दुर्वा स्मरणशक्तीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. तसंच नेत्रज्योतीची क्षमता वाढवण्यासाठी दुर्वा खूप मदत करतात. आपले ऋषीमुनी पुढे म्हणतात शुक्रे दुःखम. आता स्वाभाविकपणे प्रश्न असा निर्माण होतो की शुक्रवारी तेल मालिश करणं हे दुःखाला कारण ठरतं हे का, जर नसेल तर कसं? त्याचं कारण असं आहे की शुक्र हा आपल्या सूर्यमंडळातला सर्वात तेजस्वी ग्रह आहे आणि मनुष्याच्या शरीरात शुक्र हा वीर्याचा स्वामी आहे. ह्याचप्रमाणे मानवी शरीरात देखील तेज असतं. शुक्रवारचा स्वामी शुक्र ग्रह असल्यामुळे त्याचं तेज आपल्या शरीरात उष्णता वाढवतं, परिणामी आपल्याला त्रास आणि दुःख होतं, कारण शुक्र हा वीर्याचा स्वामी आहे आणि शरीरातली उष्णता वाढत असल्यामुळे वीर्य दूषित होतं, परिणामी गर्भधारणेमध्ये व्यत्यय निर्माण होऊ शकतो. म्हणून शुक्रवारी तेल मालिश करणं हे दुःखाला कारणीभूत ठरतं. परंतु आपल्या ऋषींनी शुक्रवारीही तेल मालिश करण्याचा पर्याय शोधून काढलाय. ते म्हणतात गोमयम शुक्रवारेच, अर्थात तेलात गायीचं शेण मिसळलं आणि मालिश केलं तर वीर्यावर त्याचा दुष्परिणाम होत नाही, कारण गायीचं शेण आणि गोमूत्र यासारखी वीर्यशोधक गोष्ट दुसरी कोणतीही नाही. आज परदेशात मालिश करणारी विविध प्रकारची दुकानं आहेत, ब्युटी मसाज पार्लर आहेत आणि तो व्यवसायसुद्धा भरभराटीला येऊ लागलेला आहे. मात्र त्यांनी ही कला भारतीय संस्कृतीपासूनच आत्मसात केलेली आहे. शेकडो वर्षांपूर्वीपासून आपल्या ऋषीमुनींनी तेल मालिशावर संशोधन केलंय. त्यांनी आयुर्वेदात असं म्हटलंय की अभ्यंगो वात कफकृच्छम शांती बलम सुखम निद्रा वर्ण मृदुता युहु कुरुते देह पुष्टिकृत. अभ्यंग अर्थात तेल मालिश करण्यामुळे वात, कफ आणि थकवा हा दूर होतो. सुख सामर्थ्याची प्राप्ती तेल मालिश करण्यामुळे होते. शांत झोप लागते, शरीराचा रंग सुंदर होतो, तेज वाढतं. शरीरावर चोळलेल्या तेलामुळे सगळी इंद्रिय तृप्त होतात. नेत्रदृष्टीचं सामर्थ्य वाढतं. डोक्याची त्वचा रोग नष्ट करते, डोकं मुलायम बनतं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपलं आयुष्य वाढतं, शरीर बलवान आणि धष्टपुष्ट होतं. वाग्भटाच्या सूत्राच्या दुसऱ्या अध्यायात असं म्हटलंय की रोज तेल मालिश करावं, कारण त्यामुळे वृद्धत्व, थकवा, वातजन्य रोग नष्ट होतात. आता आपण रोज करतो गोष्ट ती म्हणजे स्नान. पण हे दैनंदिन स्नान आणि त्यामागची शास्त्रीय कारणं काय आहेत ती आपण जाणून घेऊयात. रोजच्या दिनचर्येत तेल मालिश केल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे स्नान करणे. आता प्रश्न असा निर्माण होतो की रोजच्या स्नानामागे काही शास्त्रीय कारण काय असेल आणि असली तर ती कोणती असतील. शास्त्रज्ञांच्या मते स्नान करणं म्हणजे शरीर शुद्ध करणे आहे. दिवसभर आपण जेव्हा काम करतो तेव्हा अंगातून घाम निघतोच आणि आपल्या त्वचेवर असंख्य रंध्र आहेत. त्यात या घामाचा मळ साठून राहतो. आता हा साठलेला मळ जर रोजच्या रोज स्वच्छ केला नाही तर काही दिवसात ही रंध्र बंद होतात. परिणामी शरीरातला मळ शरीराबाहेर न पडता आतल्या आत सडून जातो आणि त्यामुळे अंगाला दुर्गंधी सुटते. त्याचबरोबर आपल्याला भयंकर स्वरूपाचा असा त्वचा रोगही होऊ शकतो. म्हणून दररोज स्नान करणं हे अत्यंत आवश्यक आहे. स्नानाचा दुसरा मुख्य उद्देश म्हणजे त्यामुळे शरीरात अपेक्षित पाण्याची पूर्तता होते आणि प्राणशक्तीही वाढते. आपल्याला कदाचित माहिती असेल की आपलं शरीर हे पृथ्वी आप तेज आदी पंचमहाभूतांनी तयार झालेलं आहे आणि त्यामुळे आपण जिवंत राहू शकतो. आपल्या शरीरातला प्रत्येक भूतांश दिवसेंदिवस क्षीण होत जातो. त्याची भरपाई आपण अन्न पाणी आणि हवा असं घेऊन करत असतो. जेव्हा आपल्या शरीरातलं पाणी शरीरातल्या उष्णतेमुळे कमी होतं तेव्हा माणूस बेचैन होतो. आमांशासारख्या व्याधी डोकं वर काढतात. अशा वेळी पाणी पिऊन त्याच्यावर मात करता येते. परंतु पाण्याअभावी जर त्वचा कोरडी पडू लागली तर त्याला स्नान हाच एक उत्तम पर्याय आहे, अन्य पर्याय नाही. उन्हाळ्यात तुम्हाला त्याचा अनुभव आला असेलच. पाण्याच्या थेंबा थेंबात प्राणशक्ती असते. श्रुतीमध्ये असं म्हटलंय, आपो वे प्राणाहा, असं म्हणून त्या प्राणशक्तीचा नैसर्गिक स्रोत स्वीकारण्यात आलेला आहे. स्नानामुळे शरीरात स्फूर्ती चैतन्य निर्माण होतं. आळस जवळपास फिरकूसुद्धा शकत नाही आणि मन हे अत्यंत प्रसन्न राहतं. भारतीय संस्कृतीनुसार स्नानाचे विविध प्रकार आहेत. शास्त्रात 7 प्रकारच्या स्नानाचा खास उल्लेख करण्यात आलेला आहे. भारतीय नैसर्गिक चिकित्सा प्रणालीमध्ये इतर अनेक प्रकारच्या स्नानांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. स्नान केल्यामुळे पचनशक्ती वाढते. यकृताचं कार्य सुचारू प्रणालीने चालतं. म्हणून जेवणापूर्वी स्नान करणं अत्यावश्यक आहे. त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. भारतीय संस्कृतीत तीर्थक्षेत्रावर स्नान करण्याचं महत्त्व विशद करण्यात आलं आहे. प्रत्येक तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावं. प्रत्येक धार्मिक विधीपूर्वी स्नान करणं आवश्यक आहे. काही संस्कारानंतरही स्नान करणं बंधनकारक असतं. सर्वात महत्त्वाचं स्नान म्हणजे उन्हात पाऊस पडत असेल तर त्या पावसात स्नान करण्यामुळे पुण्य प्राप्त होतं, त्यामुळे आरोग्य प्राप्ती होते. दुसरं पवित्र स्नान म्हणजे गंगा स्नान. तिसरं पवित्र स्नान म्हणून यमुना आणि इतर नद्यांमधलं स्नान सांगितलंय. त्यानंतर तैलस्नान, वायुस्नान, सूर्यस्नान, मंत्रस्नान असे विविध प्रकार सांगितलेले आहेत. आता आपण स्नानाचे फायदे आणि त्याचं महत्त्व काय आहे ते जाणून घेऊयात. नैसर्गिक चिकित्सेद्वारे विविध प्रकारचं स्नान करून अनेक रोगांपासून मुक्ती मिळते असं म्हटलंय. आणि अनुभवाच्या आधारे ही गोष्ट सिद्ध झालीय की चिकित्सा स्नानाने हमखासपणे रोगमुक्ती मिळते. तसं पाहता सर्व प्रकारच्या स्नानाचे फायदे सारखेच आहेत. नैसर्गिक चिकित्सेत कटिस्नान, मेरुदंड स्नान, मेहस्नान, बाष्पस्नान, सूर्यस्नान इत्यादी विविध प्रकार सांगितलेले आहेत. या वेगवेगळ्या प्रकारच्या स्नानांमुळे वेगवेगळ्या प्रकारचे रोग बरे होतात, यात तीळ मात्रही अतिशयोक्ती नाही. मेहस्नान ह्या स्नानाच्या नियमित करण्यामुळे उष्णतेचे सर्व विकार बरे होतात आणि भविष्यातही अशा प्रकारचे रोग होत नाहीत. कटिस्नानाने पोटाचे सर्व विकार बरे होतात. मेरुदंड स्नानामुळे बरगड्याची हाडं स्नायुमंडलाचे विकार बरे होतात. नदी सरोवर किंवा कोणत्याही वाहत्या पाण्यात स्नान करणं हे अतिशय चांगलं असतं. स्नानामध्ये शरीराचा प्रत्येक भाग पाण्याने भिजणं आवश्यक असतं. नदी विहिरी किंवा तलाव ह्याच्यात स्नान करण्यामुळे हे सहज शक्य होतं. कारण तिथे शरीराच्या मळाने आणि दुर्गंधीयुक्त हवेने घाण झालेलं पाणी त्वरित वाहून जात असतं आणि त्या जागी नवीन पाणी येत राहत असतं. म्हणून शक्यतो वाहत्या पाण्यात स्नान करावं. धार्मिक दृष्टीतून रोज स्नान करणाऱ्या आपल्या आस्तिक समाजाला हे माहीत असलं पाहिजे की मुळात स्नान हा कोणताही धर्म नाही, परंतु धर्मसाधनभूत या शरीराला धर्माचरणक्षम ठेवण्यासाठी स्नान करणं हे धार्मिक कार्य आहे. जर आपण स्नानाचं खरं महत्त्व समजून न घेता 2-4 तांब्या अंगावर घेऊन स्नान केलं तरी तुमचं शरीर निरोगी राहू शकत नाही. त्याबद्दल स्नानाला दोष न देता आपण कुठे चुकतो हे प्रथम पाहिलं पाहिजे. स्नान विहिरीवर करा किंवा नळाखाली बसून करा ते विधिवत केलं पाहिजे. स्नानाच्या वेळी अंगावर आवश्यक असे कमीत कमी कपडे असावेत. तांब्या आणि पाण्याने भरलेले

0: मग पुन्हा अंग कोरडं करून तेलाने मर्दन करावं आणि मग कपडे घालावेत, म्हणजे आपलं स्नान परिपूर्ण होतं. स्नानाचं शास्त्रीय महत्त्व लक्षात घेऊन आपल्या ऋषींनी रोज सकाळी स्नानानंतर संध्या आणि पूजा करायला सांगितलेली आहे. स्नानानंतर सर्व हिंदू बांधव पूजा अर्चा करतात. त्यासाठी बसण्यासाठी आपण आसन घेतो, त्याच्या मागेही कारण आहे. आसनाचं महत्त्व ऋषींनी ओळखलं होतं. पूजा अर्चा करताना बसण्यासाठी पाट म्हणजे आसन असणं आवश्यक आहे. पाट हा मानमर्यादेचं प्रतीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यामुळे आपले कपडे मळत नाहीत. आसनाचा शास्त्रीय आधार असा आहे की त्यामुळे शरीरातली उष्णता नष्ट होत नाही, कारण ते विद्युत रोधक आहे. त्यामुळे आसनावर बसल्यामुळे पूजा करताना शरीरातली एकत्रित असलेली ऊर्जा शरीरात टिकून राहते. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे प्रत्येक वस्तू पृथ्वीकडे खेचली जाते. आसन हे या दोन्हीमध्ये बफरसारखं कार्य करतं आणि त्यामुळे त्या ऊर्जेच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे शरीरात एकत्र झालेली ऊर्जा जमिनीत खाली जाऊ शकत नाही. म्हणून गाईच्या शेणाने सारवलेली जमीन किंवा कुशासन, चादर अशा गोष्टींचाही आसन म्हणून वापर केला जातो. ब्रह्मांड पुराण तंत्रसार याच्यात असं म्हटलंय की थेट जमिनीवर बसल्यामुळे दुःख, लाकडावर बसल्यामुळे दुर्भाग्य, दगडावर बसल्यामुळे रोग, गवतावर बसल्यामुळे अपयश आणि झाडाच्या पानावर बसल्यामुळे चित्तभ्रम, तसंच कपड्यावर बसल्यामुळे तपश्चरीत नुकसान होतं. म्हणून आसन बसण्यासाठी अत्यावश्यक असतं आणि विविध प्रकारच्या आसनांचा वापर विविध प्रकारच्या गुणवत्तेच्या आधारे केला जातो. सर्व मंत्रसिद्धीसाठी कुशासन आणि अन्य कार्यासाठी तांबडी चादर आसन म्हणून उपयुक्त असते. आसनाचं महत्त्व पटल्यावर योग्य वेळी आणि खास अनुष्ठानाखेरीज अन्य शुभप्रसंगी विविध प्रकारच्या आसनांचा वापर करून त्याचा फायदा घेतला पाहिजे. सनातन धर्मातील वैज्ञानिक सत्य या मालिकेअंतर्गत आपण अजूनही माहिती जाणून घेऊयात पुढच्या भागात. हरिओम तत्सत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सनातन धर्मातील वैज्ञानिक सत्य. अभिवाचक होते आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: आता ऐकूया आद्य स्त्री संत महदंबा यांचं पद. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर पल्लवी पोटे यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्ती सुधाच्या या कार्यात आपणही भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोते हो, आता ऐकूया स्मिता म्हात्रे यांची गीतरचना. संगीत आणि स्वर अजित कडकडे यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग कृष्णध्वनी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग कृष्णध्वनी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, लता मंगेशकर यांच्या स्वरातली एक भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
1: श्रोते हो, विद्याधर गोखले यांची रचना आता ऐकूया। संगीत आहे पंडित राम मराठे आणि प्रभाकर भालेकर यांचं आणि स्वर शरद जांभेकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया सोपानदेव चौधरी यांची गीतरचना, संगीत आणि स्वर वसंत आजगावकर यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोतेहो, ऐकूया राजा बढे यांची गीतरचना, संगीत आणि स्वर पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

आता ऐकूया राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग, स्वर पंडित भीमसेन जोशी

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीतरचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे रवींद्र साठे आणि विभावरी आपटे यांचा.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्त्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर। भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज 12:00 आणि 10:00 वाजता।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

श्रोतेहो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया दादा जोशी यांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे। अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत। भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते। म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाम मंत्र।

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ति सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक आपण पाहतो आहोत. आजचा हा श्लोक आहे 51वा. मदे मत्सरे सांडिली स्वार्थ बुद्धी, प्रपंचिक नाही जयाते उपाधी. सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. इथं आपण बघितले 47व्या श्लोकापासून 56व्या श्लोकापर्यंत शेवटचा चरण आहे, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. हा दासच आहे, पण सर्वोत्तम जे रघुराज, त्यांचा हा दास आहे. कुणाचाही दास असणं वेगळं आणि प्रत्यक्ष भगवंताचा दास असणं हे वेगळं. म्हणून इतर जरी कशाचा अहंकार नसला तरी भक्त मंडळी म्हणतात मी भगवंताचा भक्त आहे. हा अगदी अहा अहंकार अभिमान धरून ठेवायला हरकत नाही. तसं मी त्या सर्वोत्तमाचा दास आहे. असा जो दास असतो, आणि हिथं जी वर्णनं केलेली आहेत त्याची लक्षणांची, ती सगळी जो पूर्ण झालेला पुरुष आहे, प्राप्त पुरुष ज्याला आपण म्हणतो किंवा संत ज्याला आपण म्हणतो, त्यांचीही लक्षणं आहेत की त्यांचा आतला बोध कसा असतो आणि बाहेर त्यांचं वागणं कसं असतं, ह्या दोन्ही संबंधीचे उल्लेख या श्लोकातनं आलेले आहेत. आता या 51 श्लोकात त्यांनी म्हटलं आहे, मदे मत्सरे सांडिली स्वार्थ बुद्धी. सांडिली या शब्द दोन्हीकडे घ्यायचा. मद टाकला, मत्सर टाकला आणि स्वार्थ बुद्धी टाकली, हे तिन्ही गोष्टी ज्यांनी सांडून दिलेले आहेत. पहिल्यांदा साधकावस्थेमध्ये हे जे विकार असतात हे आपण सांडायचे असतात, आणि नंतर अशी एक स्थिती त्या महापुरुषाची होते की हे विकारच त्याला सोडून जातात, कारण त्यांना तिथं राहायला जागाच नसते. ती जागा सगळ्या पारमार्थिक गुणांनी भरलेली असते, त्यामुळे ह्यांना तिथं स्थान नाही. त्यामुळे म्हटलं आहे मद. मद याचा अर्थ ताठा, गर्व, अहंकार प्रत्येकाला असतो. स्थूल अहंकार असतो, नाहीतर निदान सूक्ष्म अहंकार, मी देह आहे हा तरी असतोच. हा सगळाच अहंकार जाऊन मी त्याचा दास आहे अशी शरणागत भावना आपोआप आलेली असते साधनेने, सद्गुरूंच्या कृपेने. म्हणून हा मद जो आहे, माज आहे एक प्रकारचा. कुणाला विद्येचा असतो, कुणाला सौंदर्याचा असतो, कुणाला तारुण्याचा असतो, कशाचा कशाचा माज जो आलेला असतो, हा माज मस्ती यांनी टाकून दिलेली आहे, त्यांनी सला टाकून दिलेला आहे. मत्सर, मत्सर हा जो येतो तो कशामुळे, महत्त्वाकांक्षा असते काहीतरी, आपल्याला दुसऱ्यापेक्षा काहीतरी मोठं व्हायचं असतं, पैसा मिळवायचा असतो, म्हणजे दुसऱ्याशी तुलना करून जो स्पर्धात्मक भाव आपण असं म्हणतो तसा त्याच्यामध्ये असतो. आणि या मच्छरापोटी द्वेष, त्वेष, दुसऱ्याविषयीचा तिटकारा, तिरस्कार असे सगळे विकार त्याच्याभोवती गोळा झालेले असतात. आणि हा मच्छर देखील अहंकाराच्या पोटीच असतो. सगळ्याचं मूळ जे आहे ते अहंकार आहे. त्या अहंकारच टाकला तर या सगळ्या गोष्टी जातात. म्हणून मदही टाकलेलं आहे, मत्सरही टाकलं आहे, आणि त्याचबरोबर स्वार्थ बुद्धी टाकली आहे. स्वार्थ बुद्धी याचा अर्थ फक्त देहाचा विचार. मी देह आहे आणि देहाला लागलेले माझे सबब, माझा संसार, माझी मुलं, माझा पैसा, माझी गाडी, माझा ब्लॉक, सगळ्या गोष्टी, माझे मानमरातब, मोठेपणा, सगळं त्या मीच्या भोवती आहे. आणि ही स्वार्थ बुद्धी असल्यामुळे दुसऱ्याचा विचार इथं कुठे येतच नाही. स्वार्थामध्ये पूर्ण विचार स्वतःबद्दलचा असतो, परार्थामध्ये विचार स्वतःचा आणि त्याच्याबरोबर दुसऱ्याचा असतो, आणि परमार्थामध्ये सगळाच विचार दुसऱ्याचा असतो, स्वतःचा काहीच नसतो. तर हिथं ह्या ठिकाणी स्वार्थ बुद्धी त्यांनी केव्हाच टाकून घेतली. त्याचं कारण हा जो संत आहे हा परमार्थातलं उच्च पद जे आहे ते त्यांनी प्राप्त करून घेतलेलं आहे. त्याच्या लक्षात आलेलं आहे काय स्वरूप आहे स्वतःचं सुद्धा. आणि त्यामुळे हे जे अवगुण आहेत मद मत्सर स्वार्थबुद्धी आपोआपच त्याला सोडून गेलेले आहेत आणि ते पुन्हा येण्यासाठी गेलेले नाहीत, कायमचे गेलेले आहेत. आता आणखी काय होत आहे त्याचं, प्रपंचिक नाही जया ते उपाधी. प्रपंचिक उपाधी नाही याचा अर्थ प्रपंचच नाही असं नाही, प्रपंच आहे त्याला, तो प्रपंच करतो आहे चार चौघासारखा. तथापि सामान्य मनुष्य जो त्या प्रपंचामध्ये गुंतलेला असतो ममत्वाने, आसक्तीनं, मी माझं मला या अपेक्षेने तो जो गुंतलेला असतो त्या गुंतण्यात हा सापडत नाही. प्रपंच तर करतो आहे पण त्यापासून वेगळा आहे. जसं कमळ पाण्यात आहे पण कमळाच्या पानावर पाणी राहत नाही, आले की लगेच जातं पान पुन्हा कोरडं, तसा सगळ्यात आहे पण प्रपंचाचा लेप त्याला लागत नाही. त्यामुळे संसाराची प्रपंची उपाधी जी आहे ही त्याला लागत नाही. बरं, म्हणून त्यांनी साधनेच्या काळात पारमार्थिक उपाधी लावून घेतलेली असते, साधना करायची असते, ध्यान आहे, नाम आहे, वाचन आहे, चिंतन आहे, पठन आहे, मनन आहे, त्याप्रमाणे आचरण करायचं आहे, हे सगळे आहे. पण ही देखील त्याला पारमार्थिक ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या उपाधी होत नाहीत. या साधनाखाली तो जे काही करत असतो हा त्याचा पुढे सहज स्वभाव बनतो. आता आम्हाला ध्यान करायचं आहे असं त्याला मुद्दाम म्हणावं लागत नाही, तो सहजच ध्यानाला बसतो. आता मला इतकं नाम घ्यायचं आहे असं म्हणत नाही, सहजच नाम चालू असतं, नामाचं विस्मरण त्याला होत नाही. त्याचबरोबर अद्वैत ग्रंथांचं वाचन, पठन, चिंतन सहजच तो करत असतो. म्हणून प्रापंचिक नाही जया ते उपाधी. आता ही जी अंतरस्थिती आहे त्याचा परिणाम बाहेर काय दिसतो, तर सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा. साहजिकच त्याला बोध झाल्यामुळे त्याचं जे काही बोलणं असतं ते सदा सदोदित नेहमीच त्याचं बोलणं नम्र असतं, त्याची वाणी नम्र असतं, आतूनच तो नम्र झालेला असतो. ती नम्रता त्याच्या वाणीमध्ये त्याच्या आचरणामध्ये डोकावत असते. आणि सुवाचा जे जो बोलण्याचा विषय आहे तोही चांगला आहे, आनंदाचा आहे. बोलण्याची त्यांची जी वाणी आहे ती आनंदाची आहे आणि त्याच्याकडे येणारी जी मंडळी आहेत ती देखील त्याचं बोलणं ऐकून आनंदभरीत होऊन जात आहेत. जे इथं देणं घेणं जे आहे ते आनंदाचंच देणं घेणं आहे. आणि या सगळ्याचा कशाचा परिणाम असं विचाराल तर आज जर त्याला सोहमबोध झालेला आहे, अहम ब्रह्मास्मीचा बोध झालेला आहे, त्याचा परिणाम म्हणून हे बाहेर असं त्याचं वागणं झालेलं आहे. म्हणून संत आहेत आणि कठोर बोलतायत, कडक बोलतायत, उलटून बोलतायत असं कधी दिसणार नाही. आणि जर कधी क्वचित एखादळ बोलले तर ते त्या शिष्याच्या कल्याणासाठी असेल, ते क्षणभर त्या कामापुरताच त्याचा उपयोग केलेला असतो. अखंड बघावं तर ते शांतच आपल्या ठिकाणी असतात. असा जो काही आहे हा सर्वोत्तमाचा दास तोच जगात धन्य होतो. म्हणून म्हटलं आहे, मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी, प्रपंचिक नाही जयाते उपाधी, सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, ऐकूया संत सावतामाळी यांची अभंगरचना, संगीत आणि स्वर श्रीनिवास केसकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता.
0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं शिवपुराण प्रस्तुत करत आहोत. वक्ते आहेत धुळे येथील हरिभक्त परायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
2: आपल्या सेवेने प्रसन्न करून घेतलेल्या सतीने कैलास पर्वतावरती भगवान शिवांशी संवाद करायला प्रारंभ केला. हा जो संवाद आहे हा मोठा दिव्य आहे, गोड आहे. भगवती म्हणाल्या, माझ्या तपश्चर्याने आपण माझ्यावरती प्रसन्न झालात, मला आपल्या पत्नीचा दर्जा दिला आणि माझ्याबरोबर नित्य अनुपम असा विहार केला. आम्ही अनेक ठिकाणी विहार केला, मला मोठा आनंद आपण दिला आहे. पण हे महाप्रभू, मी आपल्याला प्रार्थना करून विचारू इच्छिते की या सर्वांपेक्षा सुद्धा मला एक प्रश्न आहे. तो प्रश्न असा आहे की हे महादेव, मी या संसारातनं तरुण जाईल यासाठी काय करायला हवं, त्याचं मार्गदर्शन तुमच्याकडनं हवंय. संसारातनं निवृत्त होण्याकरता, संसारातनं तरुण जाण्याकरता वेगळीच पत्नी बघायची. जगामध्ये असा पुरुष भाग्यवान असेल की ज्याची पत्नी असं काही विचारेल. विनोदाचा भाव वेगळा, पण सतीने विचारलेला प्रश्न असा आहे. ब्रह्मदेव देवदेवतांना म्हणतात की भगवान शिवशंकरांनी प्रसन्न होऊन भगवती जगदंबेला जे ज्ञान प्रदान केलं ते जगतातलं यच्छयावत अध्यात्म ज्ञान आहे. भगवान शिवांच्या प्रसादाने प्राप्त झालेलं आणि जगदंबेच्या उत्सुकतेने मिळालेलं, अन्यथा हे ज्ञान सर्वांना प्राप्त झालं नसतं, ते भगवंताच्या हृदयामध्ये होत. पण असा कोणीतरी पात्र अधिकारी लागतो की ज्याच्या प्रश्नाने वक्त्याला बोलत केलं जात आणि त्यातल्या त्यात भगवान शिवांसारखे वक्ते की जे नित्य तपस्येमध्ये मग्न आहे, आत्मचिंतनामध्ये मग्न आहे, त्यांना बोलत करणं मोठं अवघड आहे. ते भगवती सतीने केलेलं आहे, ती कुशल आहे, ती पत्नी आहे. काही काही शब्द जरी असले तरी त्यामागचा गूढ अर्थ आम्ही नेहमी मनामध्ये ठेवावा. पतनात रायते इति पत्नी अशी त्याची व्याख्या आमच्या संस्कृतीने केलेली आहे. आमच्या संस्कृतीमध्ये झालेली व्याख्या आणि पलीकडच्या संस्कृतीचा विचार, याच्यामध्ये सत्यलोक आणि पाताळामध्ये जे अंतर आहे ना, तेवढं अंतर आहे. मी जमीन आकाशाचं अंतर म्हणत नाही. समाजाची दिशा कुठल्या, म्हणजे कुठल्या दिशेकडे समाजाचं तोंड वळलेलं आहे काही कळतच नाही. आणि का उसने विचार घेऊन येतो, का जे न टिकणार आहे त्या न टिकणाऱ्या गोष्टीच्या पाठीमागं लागतोय. आमच्याकडे का विवाह संस्थेचा, आमच्याकडे असलेला जो काही कुटुंब संस्थेचा, याचा सगळा विचार केवढा दीर्घ आणि सूक्ष्म आहे. तो का आत्मसात करावा असं वाटत नाही. मान्य आहे त्याच्यामध्ये किंचितसे दोष आमच्या स्वभावानुसार निर्माण झालेले आहेत. मूळ संस्थेमध्ये आणि मूळ विचारामध्ये अजिबात दोष नाहीत आमच्या विचारानुसार. आता पती पत्नी म्हणून जे कोणी दोन जीव एकत्र येतात त्यांचे काही मानवी स्वभाव आहेत की नाही, त्या मानवी स्वभावानुसार त्यांच्यामध्ये भांडण तंटे होणारच आहे. त्या दोषांचा आरोप सरळ सरळ व्यवस्थेवरती करायचा ह्या मूर्खपणा कोणी सांगितला? त्यात व्यवस्थेत दोष नाहीये, दोष आमच्यात आहेत. आमच्या दोषांचा विचार करायचा सोडून व्यवस्थेलाच सुरुंग लावायचा, ही काही विचारांची दिशा कुठून येते आणि का येते काही कळत नाही. पत्नी येते, पतनात्र आहे आणि पती तो सुद्धा त्याप्रमाणेच आहे. भुमान नरकात्रा येते. दोघांनी एकमेकांना सांभाळायचं हे सगळं सगळं सगळ्यांना सगळं कळतं, म्हणजे थिअरी सगळ्यांना मान्य आहे, प्रॅक्टिकलमध्ये गडबड होते. सगळं कळतो पण वळत नाही. दोघांनी एकमेकांना सांभाळायचं. भगवान शिवांनी जो उपदेश केला तो ज्ञान, ते सुंदरस ज्ञान, अध्यात्म ज्ञान जगतामध्ये सर्वत्र, त्यामध्ये डाबर मंत्र आहेत, शाबर मंत्र आहेत, मंत्रशास्त्र आहे, त्यामध्ये अनेक प्रकारचं चिंतन आहे. कधी कधी आमच्या संसाराला जी काही आमची आसक्ती कारणीभूत ठरते त्या आसक्तीला शांत करण्याकरता उपभोगादी साधनांचा, म्हणजे आम्हाला जे काही हवंय, मुलं बाळ धन द्रव्य संपत्ती इत्यादी सर्व काही, त्याकरता सुद्धा मंत्रतंत्रांची विधानं ही सगळी भगवंताने सांगितली. अध्यात्म ज्ञानाचा उपदेशही भगवंताने सांगितले. भगवान शिवांचं कार्यच आहे ज्ञान दातार मारा. आपल्या तर्क मुद्रेने, ज्ञान मुद्रेने दक्षिणामूर्ती होऊन भगवान उपदेश करतात. कैलास पर्वत उत्तरेला आहे, त्या पर्वतावरती भगवान नित्य आरूढ आहेत आणि भगवंताचं मुख भारताकडे आहे. संपूर्ण भारत भूमी त्या कैलास पर्वतासमोर पसरलेली आहे. संपूर्ण भारताचं मुख भगवंताला अभिमुख आहे आणि भगवंताचं मुख आमच्याकडे सन्मुख आहे. त्यामुळे भगवान दक्षिणामूर्ती आहे आणि उत्तरेकडे डोकं ठेवून जर झोपलो तर त्या उपदेशाचा चांगला परिणाम होतो. चांगले विचार देतात. उत्तर दिशा भगवंताच्या अधिष्ठानाची दिशा आहे. वटविटपी समीपे भूमी भागे निषण, सकल मुनिजनानां ज्ञानदाता. भगवंताचे दक्षिणामूर्ती स्तोत्र जे आदिशंकराचार्यांनी रचलेले ते भगवंताच्या मूर्तीकडे पाहूनच रचलेले आहे. अद्ययावत जे काही जगामध्ये उपलब्ध असलेलं अध्यात्मशास्त्राचं, भारतीय संस्कृतीमधले असलेलं सर्वोच्च ज्ञान भगवान शिवशंकरांकडे. इथे जे काही भगवती पार्वतीचे प्रश्न आहेत ते मोठे सुलभ आणि सोपे प्रश्न आहेत. भगवती पार्वतीला भगवान म्हणाले की हे दक्षनंदिनी, मी परमतत्वाचं वर्णन करतो. त्या एका विज्ञानाचा उदय आपल्या हृदयामध्ये झाल्यानंतर आपली वृत्ती त्या पातळीला पोचते. ते विज्ञान म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, मीच ब्रह्म आहे हे विज्ञान आहे. अहम ब्रह्मास्मी, माझ्याशिवाय अन्य जगतामध्ये काहीही नाही, मी ब्रह्मस्वरूप आहे. वाक्य सोपं आहे. या वाक्याच्या अर्थाकरता अनेक जणांना आपली आयुष्य खर्ची घालावी लागतात. अर्थ म्हणजे शब्दार्थ नाही, तो अनुभव. जर माझ्याशिवाय दुसरं काही नाही तर माझ्या हृदयामध्ये आप पर भेद येणारच नाही. हा माझा आणि तो दुसरा असा विचार येईलच कसा? जर मी ब्रह्म आहे आणि माझ्याशिवाय दुसरं काहीही नाही, ही जर निश्चित मत प्रणाली, निश्चित निष्ठा तयार झाली तर द्वेष, राग, लोभ, ईर्षा, मद, मत्सर कोणा करता? अहम ब्रह्मास्मी या ज्ञानाचा उदय झाला. त्या ब्रह्माशिवाय अन्य दुसऱ्या वस्तूचा अनुभवच जेव्हा येत नाही तेव्हा आपली बुद्धी विमल शुद्ध होऊन जाते. असं विज्ञान दुर्लभ आहे. हे जगदंबे, ही स्थिती प्राप्त होणं आणि त्या स्थितीचा नित्य निरंतर असा अनुभव घेत राहणं हे दुर्लभ आहे. असा कोणीतरी एखादा त्रैलोक्यामध्ये येतो की जो यथार्थ रीतीने या अहम ब्रह्मास्मीचा अनुभव घेतो. अहम ब्रह्मास्मी वरती वारंवार प्रवचन अनेक जण करू शकतील पण त्या अनुभवाला पात्र झालेलेच असतील क्वचित. व्याख्या जरूर करता येते. तुम्ही आम्ही त्या पातळीवरती आहोत, आम्ही ती व्याख्या विचारात घेऊ शकतो, आम्ही ती व्याख्या करू शकतो पण अनुभवाला, त्या अनुभवाला येण्याकरता आम्हाला सर्वोच्च पातळी गाठावी लागते. मग स्थावर जंगम जे जे काही आहे ते सर्व ब्रह्माचं स्वरूप आहे. मुळात स्थावर जंगम असं काही नाहीच, मीच सर्वत्र आहे ही वृत्ती दृढ करण्याकरता इतर साऱ्या वृत्तींचा लोप व्हावा लागतो. ते सर्व वृत्ती शांत व्हाव्या लागतात आणि तो अभ्यास आहे. आम्ही स्वीकारलेल्या प्रपंचाला आम्हालाच सोडायचं आहे. प्रपंच सोडा असं म्हटलं की मग मात्र पुन्हा हिंदू धर्मावरती बोट ठेवलं जातं. म्हणाले हा काय उपदेश, मुलाबाळांना, घरादाराला, पती पत्नींना सोडायचं आणि अध्यात्माच्या नादी लागायचं? प्रपंच सोडायचा म्हणजे घरदार मुलं बाळ पती पत्नी यांना सोडायचं असा जो काही एक अर्थ प्रकट होतो तो गैरसमजुतीचा आहे. आम्ही जो पकडलेला प्रपंच आहे हृदयामध्ये, तो हृदयात पकडलेला प्रपंच आम्हाला हृदयातच निवृत्त व्हायचंय, सोडायचंय. बाहेर आमच्या इंद्रियाधिकांनी काय व्यवहार होतात त्याच्याशी काही घेणं देणं नाही. ते करत आत त्याचा संस्कार होऊ देऊ नये, आत त्याची जी काही अनुभव आहे तो जाऊ देऊ नये. आतला अनुभव निरंतर स्वतंत्र असावा, शुद्ध असावा. हे कार्य मोठं कठीण आहे, कारण तो स्वीकारलाय आम्ही आणि आम्हाला सोडायचा आहे. बाहेर वृत्तीने प्रपंच सोडला, कृतीने प्रपंच सोडला, पण आतमध्ये जर वृत्ती जागे असतील तर काय करणार आहोत. आणि तेवढंच म्हणाले, मग संन्यासी झालो, घरदार सोडलं आणि उपवनामध्ये वनामध्ये राहायला गेलो. आता तिथे राहायचं म्हणून तिथे कुटी तयार केली, कुटी तयार केली, तिथे आंघोळ पाणी करायचंय. मग त्याच्याकरता मला लंगोटी पाहिजे, लंगोटी पाहिजे तर मला माझ्या पोटाची थोडीशी काळजी पाहिजे. मग त्याच्याकरता गाय घ्यायला पाहिजे, गाय घेतली तर तिच्याकरता चारा पाहिजे, चारा आणायचा म्हणजे शेती पाहिजे. मग एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे कुणीतरी मदतनीस पाहिजे. म्हणजे अहो हा संसार सोडला. अशा प्रकारचा संसार जर सोडून कोणी अध्यात्माच्या मार्गी आणि नारी लागत असेल तर अवघड आहे. आम्ही प्रपंचात राहू, जे विहित कर्तव्य आहे ते पूर्ण करू, पण त्या कर्तव्याचे कर्तव्य आणि अकर्तव्य याची जी काही फळं निर्माण होतात त्या फळांपासून आम्ही आमच्या चित्तवृत्ती दूर ठेवू. ते प्रपंचाला सोडणं आहे. असा प्रपंच सोडून जाणं सोपं आहे. मुलं बाळ घरदार दुसऱ्यांच्या अंगावरती सोपवून द्या, आपण आपलं जावं, कुठल्या तरी आश्रमात राहावं, लोकांनी दिलेल्या धनावरच्या अन्नामध्ये पोट भरावं, असा प्रपंच सोडणं सोपं आहे. पण वृत्तीने प्रपंच सोडणं कठीण आणि त्याच्याकरताच अभ्यास आहे. आणि त्याच्याकरताच हे सारा अध्यात्मशास्त्र आहे, त्याच्याकरताच सारा शिवप्रभूंनी केलेला उपदेश आहे. म्हणाले जगदंबे, खरं तर या विज्ञानाची माता माझी भक्ती आहे. म्हणजे असं विज्ञान प्राप्त होण्याकरता हे विज्ञान जिचा पुत्र आहे ती भक्ती आपण प्राप्त केली. हे विज्ञान त्या भक्तीचा पुत्र म्हणवलं जात. आई ताब्यात आली, आईला सोडून मुलं राहत नाहीत, मुलबाळ राहत नाही. मग जर आपल्याला त्या मुलाबाळांकडनं काही फायदा हवा असेल तर त्यांच्या आईला ताब्यात ठेवलं तर मुलं बाळ आपल्या उपयोगात अनायास पडतात. थोडक्यात असं की भगवंताचं म्हणणं असं आहे की भक्ती ज्याला प्राप्त होते त्याला ज्ञान विज्ञान वैराग्य विवेक प्राप्त होतात. दोन्ही मार्ग आहेत. एक मार्ग असा आहे की विवेक प्राप्त करा, वैराग्य प्राप्त करा, ज्ञान प्राप्त करा, विज्ञान प्राप्त करा, म्हणजे भक्ती करता येईल. हा एक मार्ग आहे. तर दुसरा सरळ सोड, आधी भक्ती प्राप्त करा मग ज्ञान विज्ञान विवेक वैराग्य सहज प्राप्त होईल. आणि दुसरा मार्ग आमच्यासारख्या प्रापंचिकांना सहज आहे, आम्हाला जमणार आहे. पहिला जो मार्ग आहे की आधी ज्ञान आधी विज्ञान आधी विवेक आधी वैराग्य, त्याच्याकरता बरीच खटपट करावी लागते आणि आम्हाला आमच्या प्रपंचामध्ये राहताना ती खटपट जरा कठीण जाते. मग आम्हाला आमच्या प्रपंचातच राहून जर ज्ञान विज्ञान विवेक वैराग्य इत्यादी सर्व काही साधायचं असेल तर सरळ भक्तीचाच भाग आचरणात आला तर आम्हाला ते सोपं होऊन जातं. भक्ती हे सर्व मिळवून देते. खरं तर भक्ती स्वतः नितांत सुंदर आहे, तिला ज्ञान वैराग्याधिकांच्या अलंकारांची आवश्यकता नाही. असलं ज्ञान तर ठीक आहे, असलं वैराग्य तर ठीक आहे, पण जो भक्तियुक्त आहे त्याच्याकडे ज्ञानाचं आणि वैराग्याचं नसतं असं क्वचितच घडत. जो खरा सद्भक्त आहे, ज्याची खरी पराभक्ती आहे, ज्याचं खरं नितांत प्रेम, भक्तीचा सोंग घेतलेल्या सोंगाड्याकडे तर ना भक्ती असते ना ज्ञान असतं ना वैराग्य असत. त्या सोंगाड्यांच्या गप्पा आपल्याला करायच्याच नाही आहेत. आम्हाला खरोखरीच अंतःकरणपूर्वक भगवंताप्रती नितांत प्रेम निर्माण करून घ्यायचं. त्यामुळे भगवंताचा सारा रोख भक्तीवरती आहे. त्यामुळे भगवान शिवशंकर माता पार्वतीला म्हणतात की ही जी काही भक्ती आहे ती भक्ती आपण आत्मसात करावी. या भक्तीच्या महात्म्याविषयी बोलताना भगवान शिवशंकर मोठ्या अलौकिक गोड गोड गोष्टी सांगतात, ज्या क्वचितच आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळतात. हे सती, ज्ञानात आणि भक्तीमध्ये अंतर नाहीये. जरी गीतेच्या सूत्रांचा विचार करायला गेलो की गीतेमध्ये स्वतंत्र रीतीने तीन सूत्र सांगितले की भक्ती, ज्ञान आणि कर्म, खर तर तो आमचा आभास आहे की भक्ती स्वतंत्र सांगितली, ज्ञान स्वतंत्र सांगितलं, कर्म स्वतंत्र सांगितलं. तरी संपूर्ण गीतेचा ज्याने यथायोग्य रीतीने विचार केलेला आहे तो असंच म्हणेल की कर्मामध्ये ज्ञान आणि भक्ती आहे, भक्तीमध्ये ज्ञान आणि कर्म आहे, तर ज्ञानामध्ये भक्ती आणि कर्म आहे. या तिघांमध्ये भेद नाही आहे, तिघांमध्ये एक वाक्यता आहे. विषय समजवून देण्याकरता स्वतंत्र म्हणून विचारात घेतलेले मुद्दे असले तरी तत्वतः या तिघांमध्ये काहीही भेद नाही. भक्ती आणि ज्ञानामध्ये कोणी असं म्हणतं की म्हणाले भक्तीनंतर ज्ञान होतं की ज्ञानानंतर भक्ती होते, हे दोघांमध्ये अंतरच नसल्यामुळे जो कुठल्याही एका पक्षाने विचार करू लागे त्याला दुसरा पक्ष सहज आत्मसात होईल. म्हणजे ज्ञानाच्या मार्गाचा ज्याने विचार केला त्याला भक्ती आत्मसात होते, आणि ज्याने भक्तीच्या मार्गाचा विचार केला त्याला ज्ञान आत्मसात होत. या दोघांमध्ये अंतरच नाही. विषय समजून देण्याकरता स्वतंत्र रीतीने मांडणी होते पण अंतर नाही. पुढचं वाक्य भगवान शिवशंकरांचं एवढं विशेष आहे की भगवान शिवशंकर सतीला म्हणतात की हे सती, जो ज्ञानाचा विरोधी आहे पण भक्त आहे, आणि जो भक्तीचा विरोधी आहे आणि ज्ञानी आहे, या दोघांनाही परस्परांचा लाभ होतो. भक्तीचा विरोधी असू दे आणि ज्ञानी असू दे, त्याला भक्तीचा लाभ होतोच. आणि ज्ञानी आहे म्हणजे भक्तवान आहे, आणि ज्ञानाचा विरोधी आहे तर त्यालाही ज्ञानाचा लाभ होतो. दोघांनाही एकमेकांचा लाभ होतो. विरोध करा तरी सुद्धा, कोणी भक्तीचा विरोध केला आणि नाही ज्ञानादेव तू कैवल्यम, ज्ञानातच मुक्ती आहे असं म्हटलं, म्हणा ज्ञानात भक्तीत अंतरच नाही आहे मुळी. आणि कोणी म्हटलं की नाही नाही नाही नाही सा तू अस्मिन परम प्रेम स्वरूपिणी, ज्ञानाची काही देणं घेणं नाही, ही मायेची ब्रह्माची कोण खटपट करेल, घटपटाची कोण मांडणी करेल, काही देणं घेणं नाही, आम्ही भगवंताचं नाम गुणगायन करू, तो एक एक एक, त्याला ज्ञान प्राप्त होणारच आहे. भक्ती आणि ज्ञान अंतर नसल्या कारणाने एकमेकांच्या विरोधकांनाही एकमेकांची प्राप्ती होते. भगवान शिवशंकर आलो मोठे विलक्षण विलक्षण बोलले, भक्तीचा महिमा सांगतात. हे शिवे, मी तर नित्य भक्तीच्या अधीन आहे, जो माझा तो मला प्रिय आहे, मी भक्तीच्या अधीन आहे. मग तो जातीहीन असो तो कुठेही असो, जर माझा भक्त नरकात गेला तर मी नरकात जायला घाबरत नाही. काय भगवंताची भक्तीवरती असलेली विलक्षण कृपा आहे, भक्तमानांवरती असलेली कृपा आहे. तो नरकात, मुळात माझा भक्त नरकात जाणारच नाही, पण जर माझा भक्त असून नरकाची जर यात्रा करू लागला तर त्याच्यासाठी मी नरकात जायला, अहो तर भगवंताने केलेलीच आहे कृती. त्या बलीकरता हा त्याचा द्वारपाल होतो, तो पाताळात जाऊन राहतो, एवढं त्याच्या भक्तावरती प्रेम असतो. कुठे त्याचा वैकुंठ धाम, तो धाम सोडून देतो. आणि बली पाताळात गेला आहे, माझा भक्त प्रल्हाद त्याच्या बरोबर पाताळात आहे, तर तो त्याच्या रक्षणाकरता द्वारपाल म्हणून पाताळात वास्तव्य करतो. मी भक्ताच्या अधीन आहे. हे सती, भक्ती दोन प्रकारची असते, एक सगुणा आणि निर्गुणा. याबद्दल अनेक ठिकाणी आपल्याला वेगवेगळे शब्द पाहायला मिळतील, म्हणजे कुठे पराभक्ती आहे तर कुठे गौणी भक्ती असा प्रयोग केला, कुठे वैधी भक्ती आहे तर कुठे प्रेमी भक्ती असा प्रयोग केला. त्यामुळे इथे भगवंताने सगुणा आणि निर्गुणा किंवा वैधी आणि स्वाभाविक असे प्रयोग केले. यामध्ये अनेक पोट भेद आपल्याला पाहायला मिळतात जे शास्त्रकारांनी मांडलेले आहेत. त्या सगळ्या पोटभेदांचा विचार करायचा झाला तर शास्त्र मोठं होईल, आणि शास्त्राच्या परिभाषेतच आपण भक्तीचा विचार करू, पण आपल्याला उमजेल आपल्याला रुचेल अशा भाषेत जर विचार करायचा झाला तर भक्तीचे दोनच प्रकार होतात. एक जो भगवंताला आवडतो असा, आणि दुसरा ज्याला भगवंत आवडतात. ज्याला भगवान आवडतात असा सर्वसामान्य रीतीने आपल्याला पाहायला मिळतो. या परमेश्वरावरती प्रेम निर्माण होतं, तो परमेश्वर आम्हाला आवडतो, यात काही वैशिष्ट्य नाही, काही विशेषता नाही. कारण या ईश्वराकडे, या परमेश्वराकडे, या भगवंताकडे असे गुण आहेतच की त्याच्यावरती सर्वसामान्य प्रेम करेलच. काही काही सर्वसामान्य इतके सर्वसामान्य असतात की तो देतो एवढ्या एका गुणाकरता ते त्याला भजायला तयार असतात आणि भजतात. म्हणाले त्याच्याकडनं भोगांचा लाभ होतो, त्याच्यानंतर आम्हाला सौख्याचा लाभ होतो, आम्हाला विषयांचा लाभ होतो, तो देणारा आहे ना म्हणून आम्हाला आवडतो. ही गौणी भक्ती आहे. त्याच्यामध्ये हेतू आहे, सकामता, एक प्रकारे व्यवहार आहे, देण्या घेण्याची बाब आहे. आम्ही दिलं, त्याच्याकडनं घेतलं, हा प्रेमाचा व्यवहार, हा प्रेमाचा भाग नाही, हा व्यवहाराचा भाग आहे. आणि ती पराभक्ती आहे, ती निर्गुणा भक्ती आहे, की त्याने आम्हाला काही द्यावं अथवा न द्यावं आम्ही त्याचे आहोत. काही मिळालं नाही तरी चालेल. ज्या स्थितीत त्याने आम्हाला ठेवायचा विचार केला त्या स्थितीत आम्ही राहू. सुखात दुःखात, दोन पायाचे, चार पायाचे, पाताळात, भूतलात, स्वर्गात, आम्हाला जिथे राहताय, जिथे त्याने ठेवलंय तिथे आम्ही राहू. नाही दिलं हरकत नाही, पण आम्ही त्याच्यावरती प्रेम करू. आम्हाला एवढंच करता येतं, त्याच्यावरती प्रेमच करता येतं, बाकी आम्हाला काही ठाऊक नाही. ती पराभक्ती. आणि अनेकांची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील या पराभक्तीची. हे जे कोणी पराभक्त आहेत ना, हे पराभक्त भगवंताचे मामेव म्हणून असतात. ते माझे आहे असं भगवान म्हणतात. आपण म्हणतो की हा परमात्मा सम आहे, या परमेश्वराकडे हा माझा आणि तो परका असा भाव नाही, पण साप चूक आहे. हा काही काही लोकांनाच आपलं म्हणतो. त्या काही काही लोकांमध्ये आपलं नाव येतं का, आपली तशी पात्रता आहे का, आपल्या अंगी तसे गुण आहेत का की देवाच्या आवडणाऱ्या लोकांमध्ये आपलं नाव घातलं जाईल. बाकी भक्तीचा अन्य कुठलाही विवेचनाचा भाग कितीही शास्त्राच्या भाषेमध्ये मांडला तरी होऊ शकत नाही, पूर्ण होऊ शकत नाही. आणि असा प्रयत्न करावा की त्याला आम्ही आवडावं. तो आम्हाला आवडतो कारण त्याच्याकडे तशा पात्रता आहेत. आम्ही त्याला आवडतो अशा काही पात्रता आम्ही मिळवतो का? आम्ही त्याला आवडू अशा काही पात्रता आमच्या अंगी याव्या म्हणून आम्ही काही प्रयत्न करतो का? भक्तिशास्त्राचा उहापोह पुढ्या अनेक भागांनी, धर्माचा अधिष्ठान भक्ती आहे, ज्ञानाचा अधिष्ठान भक्ती आहे, कर्माचा अधिष्ठान भक्ती आहे. एक वेळ परब्रह्म परमात्मा प्राप्त होईल, ते प्राप्त होणं अवघड नाही, पण अशी पराभक्ती प्राप्त होणं त्याच्या प्राप्तव्यापेक्षा अवघड आहे. म्हणून भक्ती साधन नाही तर भक्ती साध्य. भक्ती प्राप्त केली पाहिजे. त्या भक्तीच्या जोरावर तो केव्हाही प्राप्त होईल, कारण त्याने सांगितलंच मी भक्तीच्या अधीन आहे. माझा भक्त नरकात असेल तर मी नरकात जाईल, हो, मला काही लाज नाही. तो ज्या अवस्थेत असेल त्या अवस्थेमध्ये मी जायला, मग गोरा कुंभाराच्या चिखलात तो नाचतोय तर मी नाचायला, तिथे माझा पितांबर भिजतोय चिखलाने माखला जातोय, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मग चोखा मेळा मेलेली ढोरं ओढत असेल तर मी पण मेलेली ढोरं ओढायला जाईल, कारण ते माझ्या भक्ताचं कार्य आहे ना. तो माझं नाव घेतो, माझ्यावरती प्रेम करतो, त्याच्या प्रेमापोटी मी त्याच्या कार्यामध्ये धावून धावून हात घालतो. तो भक्तीच्या अधीन आहे. भक्ती अलौकिक शास्त्र आहे.
1: श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं पुराण शिवपुराण. वक्ते होते धुळे येथील हरिभक्तपरायण श्री धनंजय देशपांडे. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे मधुबाला जव्हेरी यांचा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। सातारा शहरात नानाबुवा तांदूळवाडकर नावाचे भजनामध्ये सदैव दंग असणारे वारकरी होते। ते अतिशय प्रेमळ स्वभावाचे होते। श्री दत्तावतारी स्वामी समर्थांची कीर्ती त्यांच्या कानावर गेली आणि त्यांच्या मनात आलं की स्वामी समर्थांचं आपण दर्शन घ्यायचं। साताऱ्याहून निघून एक दिवस ते अक्कलकोटला आले, तेव्हा स्वामी चोळाप्पाच्या घरी मुक्कामाला होते। बुवा चोळाप्पाच्या घरी गेले आणि त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला। स्वामींची तेजस्वी कांती आणि अद्भुत दिव्य तेज पाहून बुवा एकदम आनंदित झाले। त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। स्वामींना कितीही डोळे भरून पाहिलं तरी चित्ताचं समाधान होतच नाही हा नवा अनुभव त्यांना आला। बुवांच्या मनात आलं की स्वामींपुढे भजनं म्हणावीत, परंतु बुवांना वाटलं की स्वामींना भजन ऐकायला आवडेल का, ते भजनाला बसतील का। म्हणून स्वामींना नमस्कार करून बुवा गणपतराव जोशींच्या बिराडी मुक्कामाला गेले। रात्र पडल्यावर स्वामी अचानक जोशी बुवांकडे आले। रात्री सुद्धा स्वामींच्या आगमनाने लख प्रकाश पडला। बुवांच्या लक्षात आलं की स्वामी त्यांच्या मनातला विचार ओळखूनच आले आहेत। बुवांनी वीणा सज्ज केली, मृदुंगावर थाप पडली। बुवांनी अप्रतिम आवाजात भजन म्हणायला सुरुवात केली। बुवांचा सूर लागला होता, स्वामी भजन ऐकत होते। इतक्यात बुवांचा स्वर थांबला आणि ते घटकाभर स्वामींकडे पाहतच राहिले। लोकांना काहीच कळेना। बुवा काही वेळाने भानावर आले आणि त्यांनी भजनं पूर्ण केली। तेव्हा गणपतराव जोशी यांनी बुवांना विचारलं की बुवा, भजन चालू असताना तुम्ही घटकाभर थांबलात आणि स्वामींकडे पाहतच राहिलात, कृपा करून काय घडलं ते सांगाल का। बुवा म्हणाले, स्वामी भजन ऐकण्यात तल्लीन झाले होते, परंतु स्वामींनी मला अचानक पंढरीच्या विठोबाचं दर्शन दिलं। ते रूप पाहून मी भान हरपून त्या सावळ्या विठ्ठलाकडे पाहतच राहिलो। बुवांचं बोलणं ऐकून सर्व भक्तजन आनंदाने बेभान झाले आणि सर्वांनी बुवांना उचलून घेतलं, कारण प्रत्यक्ष दत्तावतारी स्वामींनी बुवांना भगवंताचं दर्शन घडवलं होतं।

ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आपली भगवंतावर श्रद्धा असेल तर भगवंत चिंतनात मन रममाण होतं. भगवंत स्मरणात स्वर लागला तर प्रपंचातली दुःख कमी होत जातात, दुःखाची जाणीव कमी होत जाते. तुम्हाला मी अंतःकरणापासून सांगतो की नाम आपल्याला प्रापंचिक दुःखातून तारून नेतं, म्हणून अखंड नामस्मरणाला पर्याय नाही. नाम हेच खरं तर आपलं साधन आहे आणि तेच आपल्या आयुष्याचं अंतिम साध्य आहे. तुकाराम महाराजांनी भगवंताला आळवताना म्हणूनच म्हटलंय की संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, म्हणवनी तुझे आठविले पाय, येवो माझे माय पांडुरंगे.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची